ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. आयटीआय, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही मानेसर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोतेहो रेडिओ तेरणाच्या माध्यमातून अनेक विविध व्यक्ती असतील, संस्था असतील, त्याचबरोबर अनेक वेगवेगळे विषय आपल्या रेडिओ तेरणाच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत आणि श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. याच माध्यमातून आपला जो एक लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये तेरणेची प्रेरणा नावाचा जो कार्यक्रम आहे तो आपण सगळ्यांचा लोकप्रिय असा कार्यक्रम झालेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले जे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या यशोगाथा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो. त्यांचा जो प्रवास आहे तो देखील आपण जाणून घेत असतो. आणि वेगवेगळे जे आपले अभियंता झालेले विद्यार्थी मित्र असतील, असे तेरणेचे जे विद्यार्थी मित्र आहेत ते सगळ्याच क्षेत्रामध्ये सध्या उत्तुंग अशी भरारी घेताना आपण पाहतो आहोत. मग ते उद्योग क्षेत्र असेल, नोकरीचं क्षेत्र असेल, त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंगचं क्षेत्र असेल, प्रायोगिक क्षेत्र जेवढे असतील, तर त्याच्यामध्ये आपले तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी उत्तुंग अशी किंवा चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. असेच आज आपल्याकडं आपले एक विद्यार्थी आलेले आहेत. खरं तर धाराशिव असेल किंवा इतर परिसरामध्ये त्यांचा जो ब्रँड आहे त्या ब्रँडच्या माध्यमातून त्यांना खऱ्या अर्थानं ओळखलं जातं. तर तो नेमका ब्रँड त्यांनी कसा विकसित केलेला आहे धाराशिवकरांना असेल किंवा धाराशिवच्या बाहेरसुद्धा त्यांनी आपल्या विविध ज्यांना म्हणतो की फ्रँचाईजच्या माध्यमातून तो आपला व्यवसाय उत्तम प्रकारे करीत आहेत, असे पृथ्वीराज राजेंद्र गायकवाड आज आपल्याकडे आलेले आहेत, जे आपल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी त्यांची डिग्री देखील पूर्ण केलेली आहे. पृथ्वीराज नमस्कार, कार्यक्रमात स्वागत.
3: नमस्कार सर. नमस्कार
2: पृथ्वीराज. मला असं सांगा की सर्वसाधारणपणे आपलं शैक्षणिक जीवन संपवल्यानंतर पुन्हा एक व्यावसायिक म्हणून आपण या कॉलेजमध्ये पुन्हा आलेले आहात आमच्या रेडिओ तेरणाच्या, म्हणजे तुमच्या आणि आपल्या सगळ्यांच्या रेडिओ तेरणामध्ये आपण आलेले आहात, काय भावना आहे तुमच्या?
3: सर मनाला आज खूप म्हणजे अभिमान आणि स्वाभिमान दोन्ही बाबी मला वाटत आहेत. याचं कारण असं की आम्ही आज 30 ब्रँचेस आमच्या डेव्हलप केल्या आहेत, परंतु हे करत असताना बाहेर आमचं बऱ्याच ठिकाणी कौतुक केलं जातं. परंतु आज आपल्याच मातीमध्ये म्हणजे जिथून माझं शिक्षण पूर्ण झालं तेरणामधून तिथंच मला आज बोलवण्यात आलं आहे, तर मनाला खूप अभिमान वाटतोय सर. खूप खूप धन्यवाद आपले सर.
2: तर सगळ्यांच्या जवळपास भावना अशाच असतात आपल्या विद्यार्थी मित्रांच्या. तर आपण वेळ न दवडता पृथ्वीराज मला असं सांगा की सर्वसाधारणपणे आपण तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कोणत्या वर्षी शिकलात आणि त्याच्यानंतर आपण कधी पासआउट वगैरे झालात, इथले अनुभव सांगा सुरुवातीला.
3: सर माझं 2012 माझं इथे ॲडमिशन झालं होतं. डायरेक्ट सेकंड इयरमधून मी मेकॅनिकलला प्रवेश घेतला होता. त्याच्यानंतर मी 3 वर्षापर्यंत इथं 2015 माझं डिग्री पूर्ण झाली. तर हे करत असताना मी चांगल्या म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये पास व्हायचो. 3 वर्षामध्ये मी फर्स्ट क्लास मिळालेला आहे. लास्ट इयरमध्ये पण मला विथ डिस्टिंक्शनमध्ये फर्स्ट क्लास मिळालेला आहे. हे करत असताना मी स्पोर्ट्स सेक्रेटरी म्हणून पण इथं काम केलेलं आहे. 3 वर्ष मी स्पोर्ट्स सेक्रेटरी म्हणून काम केलं. आणि हे करत असताना मला थोडं जाणीव झाली की आपल्यामध्ये काय कलागुणांना वाय मिळतोय. म्हणजे स्पोर्ट्स सेक्रेटरी म्हणलं किंवा इव्हेंट एखादा मॅनेजमेंट करायचं म्हणलं की आपल्याला टीमवर्क हवं असतं. आणि हे टीमवर्क करत असताना आपल्याला एकत्रितरित्या सगळ्यांना काम करून त्याचं आउटपुट काढावं लागतं. तर हे करत असताना मी जे आपले ज्या कुणामध्ये कोणत्या प्रकारचं स्किल आहे हे थोडंसं जाणून घेऊन अशा लोकांना एकत्रित करणं, त्यांच्या माध्यमातून थोडंसं काम आउटपुट बाहेर काढणं हे थोडंसं सुरुवातीला कळायला लागलं होतं. याच्यातूनच मला प्रेरणा मिळाली की आपण कुठंतरी भविष्यामध्ये नोकरी न करता इतरांना नोकरी कसं देता येईल, म्हणजे एक उद्योग आपल्याला कसं करता येईल, हा विचार तिथूनच माझ्या मनामध्ये सुरुवात झाला.
2: म्हणजे खऱ्या अर्थानं तुमच्या मनामध्ये एकंदरीत नोकरी करणं हाच एकमेव उद्देश नसून इतरांना देखील रोजगार आपण कसा उपलब्ध करून देऊ या बाबतीत तुम्ही देखील प्रयत्न करत होतात. मग आता आपलं जे स्टँडर्ड हॉटेल आहे धाराशिवमध्ये, तर स्टँडर्ड आपला हा ब्रँड एकदम प्रसिद्ध झालेला आहे. येथील जे खाद्यपदार्थ असतील ते देखील लोकांपर्यंत उत्तम प्रकारे पोहोचलेले आहेत. मग मला सांगा याची पार्श्वभूमी काय सांगता येईल, याची सुरुवात कशी केली, आपण काय सांगता येईल, इथून पासआउट झाल्यानंतर आपण एखादा उद्योग व्यवसाय सुरू करावा असं आपल्याला काय वाटलं?
3: सर मी प्रामाणिकपणे तुम्हाला या ठिकाणी सांगतो आज की मी ज्यावेळेस पासआउट झालो त्यावेळेस माझ्यासोबतचे जे कलिक मित्र होते हे सर्व कोणी पुण्याला आपल्याला काय जॉब मिळतोय का, मुंबईला मिळतोय का, किंवा फॉरेनमध्ये काय अपॉर्च्युनिटी मिळते का, अशा शोधामध्ये होतं. आणि मी देखील हे सगळ्या गोष्टी बघायचो, परंतु मनामध्ये एक माझ्या भावना होती की स्वतःचं अस्तित्व आपल्याला काहीतरी निर्माण केलं पाहिजे. ते अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण स्वतःचा असा काहीतरी एखादा व्यवसाय निवडून तो व्यवसाय आपण चांगल्या पद्धतीने डेव्हलप करून ॲट टेक्निकल फील्डच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करून काय पुढं करता येईल का, हा विचार सुरू झाला. आणि हे करत असताना मी नक्कीच व्यवसाय करायचं म्हणलं तर भांडवल सगळ्या इतर अनुभवांच्या बाबी ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत, परंतु सुरुवात करायची म्हणलं ना आपल्याला तर त्याचा दिशा मिळते. असं म्हणल्यासारखंच मी 2015 ज्यावेळेस पासआउट झालो त्यानंतर लगेचच मला काहीतरी बिझनेस करावा हे वाटत होतं, परंतु ते शक्य नव्हतं. मग हे करत असताना मी सुरुवातीला जॉब करायचा निर्णय घेतला, परंतु जॉब देखील मी बाहेरचं कोणत्या सिटीमध्ये न करता आपल्याच पॉलिटेक्निक कॉलेज धाराशिव जिथं माझा डिप्लोमा झाला होता इथंच मी CHBवर जॉब देखील केला. 2 वर्ष हे जॉब करत असताना माझ्या मनामध्ये जे अंगात आवड होती की आपल्याला एखादा व्यवसाय करायचा आहे हे तिथं सुरूच असायचं, परंतु हे करत असताना मी बाहेर मार्केटमध्ये काय सर्वे करायचो की आपल्याला कोणत्या व्यवसायामध्ये आपल्याला गेलं पाहिजे, कोणत्या व्यवसायामध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे. तर मी साधारणपणे एक जनरल बेसिक विचार केला की मानवाच्या मूलभूत 3 गरजा आहेत, एक अन्न, वस्त्र आणि निवारा. तर ह्याच्यामध्ये अन्न हा फील्ड म्हणजे फूड इंडस्ट्रीमध्ये मला खूप इंटरेस्ट होता सुरुवातीपासूनच. मी कॉलेजमध्ये देखील होतो तर त्यावेळेस देखील आम्ही पार्टी वगैरे मुलं करायची तर स्वतःच बनवायचो. थोडं बेसिक त्याच्यामधलं माहिती होतं आणि हे माहिती असल्यामुळे मी थोडंसं ऑब्झर्व केलं की आपल्याला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काय करता येईल का. आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करायचा विचार करत असताना थोडंसं बाहेर कसे हॉटेल आहेत आपण त्याच्यामध्ये आपल्या एज्युकेशनच्या माध्यमातून कसं आपण चांगल्या पद्धतीने करू शकतोय किंवा त्याला डेव्हलपमेंटमध्ये फ्रँचायझी मॉडेल हे तेव्हापासूनच म्हणजे डोक्यामध्ये आयडिया होती. आणि हे ज्यावेळेस वाटायला लागलं त्यावेळेस मी सर्वे केला की लोक ह्याच्या आपल्याला म्हणजे नाश्त्यामधून पण खाऊ शकतील, त्यामध्ये आपल्याला ब्रेकफास्ट
2: म्हणजे सगळ्या पद्धतीचा जो आहार आहे तो त्याच्यातून मिळू शकतो आणि कोणत्याही वेळेस आपण खाऊ शकतो.
3: ब्रेकफास्ट पण होईल, लोकांचा लंच पण होईल आणि डिनर पण होईल, असा कोणता एखादा आयटम आहे. तर त्याच्यामध्ये डोक्यात आयडिया आली की बिर्याणी एक असा आयटम आहे की हे तिन्ही प्रकारचं कस्टमर बेस आपल्याला मिळू शकतोय आणि त्याच्यामधून आपण आपलं दिवसभराचं कस्टमर आपण त्याच्यामध्ये हँडल करू शकतोय. कारण चहा म्हणलं की सर सकाळी एकदा पिणार लोक 4 वाजता एकदा, असं म्हणजे थोडक्यात मर्यादा असते. तर अशा पद्धतीने आम्ही हे सुचलं की आपल्याला बिर्याणी व्यवसायामध्ये थोडंसं याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी आहे आणि आपण ते ग्रॅप्स केली पाहिजे आणि सुरुवात आमची तिथून झाली.
2: मग मला सांगा पृथ्वीराज, कुठल्याही व्यवसायिक उद्योगाची आपण जेव्हा सुरुवात करतो अनेक आपल्यासमोर अडचणी येत असतात, त्याच्यामध्ये आपण नॉनव्हेज असेल हॉटेलिंग करत होतात आणि धाराशिवमध्ये तर असे प्रसिद्ध हॉटेल्स आहेत पूर्वीपासूनच त्याच्यामध्ये हे सगळे पदार्थ मिळत होते, मग आपली सुरुवात करत असताना एक आपण सांगितलं की नवीन बाबी आपण त्याचा सर्वे पण केलेला होता, मग सुरुवात आपली कशी झाली?
3: सर, सुरुवात करताना भांडवलाची तर खूप अडचण होती, त्याच्यामध्ये अक्षरशः आम्ही 2 लाख रुपयाचं कर्ज करून मी सुरुवातीला हॉटेल माझं सुरू केलं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम हे ठरलेले होते, पण त्या प्रॉब्लेमवर आपल्याला मात करून आपल्याला पुढं जायचं हे मात्र नक्की मनाशी गाठ बांधलेली होती. आणि बिर्याणीमध्ये सुरू करताना मी एक 3 बाबींवर कॉन्सन्ट्रेशन करायचं ठरलं होतं की आपल्याला हॉटेल कोणतंही असू द्या, त्याच्यामध्ये 3 कॉमन पिलर आहेत, 1 क्वालिटी, 2 सर्विस आणि 3 स्वच्छता. या 3 बाबी जे जो हॉटेलवाला पाळेल, जो रेस्टॉरंटवाला पाळेल, त्याला नक्कीच त्या व्यवसायामध्ये यश येणार आहे. आणि आपल्याला एकदा सुरुवात केली की जो कोण देऊन काम करून आपल्याला शेवटपर्यंत हा व्यवसाय यशस्वीच बनवायचा आहे हे मनाशी गाठ बांधून आम्ही सुरुवात केली. मग भले आम्ही ते 2 लाख रुपयाचं कर्ज काढणं असेल, आजकाल काय होतं सर, मुलं असं व्यवसाय करायचं म्हणलं तर लोक असं म्हणजे कर्ज काढायचे विचार करतात, काढून ते व्यवसाय देखील सुरू करतात, पण आपलं 100% त्या ठिकाणी देणं काम आहे. म्हणजे मी सर स्वतः तुम्हाला ज्यावेळेस सुरुवात केली, मी जरी एक लेक्चरशिप त्यावेळेस करत होतो, मी ज्यावेळेस मी हॉटेल सुरुवात केली
2: शिकवण्याचं काम करत होतो,
3: हो पॉलिटेक्निकला मी त्यावेळेस लेक्चरशिप करायचो आणि मी माझं हॉटेल देखील ते पाहायचो, पण ते पाहत असताना मी कुठेही न्यूनगंड न बाळगता मी पहिल्या दिवसापासून हॉटेलच्या किचनमध्ये देखील काम करायचो. सर्वात अगोदर किचनमध्ये जाणारा मी व्यक्ती असायचो की आणि ते स्वतः जाऊन स्वतः सगळ्या गोष्टी बनवायचो. आणि त्याच्यातूनच आयडिया आली की आपल्याला कशा पद्धतीने याच्यामध्ये आणखीन इम्प्रूव्हमेंट करता येईल, कस्टमर कसा सॅटिस्फाईड होईल, ह्या गोष्टींकडे जास्त फोकस ठेवून आम्ही त्या गोष्टीला सुरुवात केली आणि त्याचा आज यशामध्ये आज बघताय आपण आज कसं रूपांतर झालंय.
2: तर आपण 2-3 बाबी या ठिकाणी खूप महत्वाच्या सांगितलेल्या आहेत, हॉटेलिंगच्या बाबतीमध्ये असेल, क्वालिटी असेल, दर्जा असेल, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं जे आहे ते स्वच्छतेवर सुद्धा आपण सांगितलेलं आहे, आपण सुरुवातीच्या संदर्भात सुद्धा सांगितलेलं आहे. पृथ्वीराज, मला याच्यानंतर असं सांगा की ज्यावेळेस एखादा व्यवसाय आपण सुरू करत असतो, उद्योजकता आपण सुरू करत असतो, त्यासाठी कोणकोणत्या बाबी आपण पाळणं गरजेचं आहे याच्या संदर्भात आणखी काय सांगता येईल? जो आपला ग्राहक आहे तो खऱ्या अर्थानं आपल्याकडे खेचला गेला पाहिजे ही देखील एक खूप महत्त्वाची बाब आपल्या उद्योग व्यवसायामध्ये असते. एकंदरीत आपल्या धाराशिवचा जर आपण विचार केला तर अनेक हॉटेल्स असतील तिथं प्रत्येकाचं एक स्पेशालिटी ठरलेली असते. जसं की आपण बघतो स्टँडच्या समोर आपण बघितलं की आपल्याकडे गुलाबजाम खूप प्रसिद्ध असतात, अनेक ठिकाणी असे पदार्थ प्रसिद्ध आहेत आपल्याकडं. तर आपला एक जो हा बिर्याणीचा ब्रँड होता तो प्रसिद्ध होवा किंवा त्याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची ट्रिक वापरणं सुद्धा गरजेचं होतं, त्याच्यामध्ये टेस्ट असेल. आपण सुरुवातीला सांगितलं की टेस्ट हा एक वेगळा विषय आहे, तर ती जपणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. काही ब्रँडची टेस्ट सतत सारखी तशीच असणं गरजेचं आहे, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. या संदर्भात काय सांगता येईल?
3: सर, व्यवसाय करत असताना स्वतः जो व्यवसाय करतोय त्याला 100% नॉलेज त्या व्यवसायातलं असणं गरजेचं आहे सर. तेव्हाच ते म्हणजे कुणाच्या तरी जीवावर, म्हणजे हॉटेलमध्ये काय होतं सर मॅक्झिमम की आपण एखादा आचार्य लावतो त्याच्या जीवावर आपण हा व्यवसाय सगळा सुरू केलेला असतो, परंतु समजा त्या आचार्याचं समजा दुसरीकडे कुठे जाऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये काही एनी प्रॉब्लेम असं होऊन ते आपला जो व्यवसाय आहे तो कोलॅप्स होण्याचे चान्सेस असतात. तर आपण सुरुवातीला एक गोष्ट केली पाहिजे की त्या व्यवसायाचं 100% नॉलेज आपण स्वतः घेतलं पाहिजे. म्हणजे आपण जर स्वतः नॉलेज घेतलं तर आपण आपल्यासोबत अनेक लोक तसे तयार करू शकतो की जे आपलं काम आपल्या गैरहजेरीमध्ये देखील ते करू शकतील. मग अशा पद्धतीनं आम्ही एक विचार केला की आपण जर एक SOP तयार केला, म्हणजे माझं जे टेक्निकल नॉलेजमध्ये इथं टेक्निकल फील्डमध्ये जे माझं शिक्षण झालं त्याचा सगळ्यात महत्त्वाचा मला फायदा झाला की मी चांगल्या प्रकारे SOP करू शकलो. SOP इन द सेन्स स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस, म्हणजे प्रत्येक जेवढे काही फ्रँचायझी देतात लोक जे हॉटेलचे असतील किंवा जे फुल रिलेटेड बिझनेस आहेत त्याच्या SOP करणं सर खूप गरजेचं आहे. तर आपल्याच MIDC आपला प्लॅन्ट आहे, मी तिथं पूर्ण SOP तयार करून त्या SOPच्या माध्यमातून प्रत्येक जो नवीन तरुण आहे ज्याला काम करण्याची इच्छा आहे त्याला आपण ते SOPच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी शिकवू शकतो. ते इझिली 15-20 दिवसांमध्ये ते पूर्ण गोष्टी शिकू शकतात आणि चांगल्या पद्धतीने म्हणजे स्किल अप होण्यासाठी आपल्याला त्या मेथडचा वापर होतो आणि आपण आपला बिझनेस चांगल्या रॅपिडली तो स्किल अप पूर्ण करू शकतो.
2: माझा आणखी एक तो प्रश्न होता की आपण हे जे एक त्याला म्हणतो की चविष्ट प्रकारचं एक बिर्याणी बनवणं हा एक वेगळी थेरपी त्याच्यामध्ये आहे किंवा एक वेगळा विषय ठरू शकतो, आपला एक वेगळा ब्रँड असतो, तो आपण कसा निर्माण केला याच्या संदर्भात काय सांगितलं? वेगळी पद्धती असते प्रत्येक स्वयंपाकाची, एक वेगळी पद्धती असते. जसं आपण मॅन्युफॅक्चरिंग उद्योगामध्ये बघतो की मशिनरीवरती ते क्वालिटी ठरवली जाते, पण ज्यावेळेस आपण टेस्टचा विचार विचार करतो किंवा खाद्यपदार्थाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर ती टेस्ट त्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. तशा पद्धतीची टेस्ट येणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः किचनमध्ये देखील काम करावं लागणार आहे. हा सगळा प्रवास काय सांगते?
3: हो सर, नक्की. आम्ही ज्यावेळेस फ्रँचायझी मॉडेलला सुरुवात केली होती ना सर, त्यावेळेस आम्ही जे जे बिर्याणीमध्ये फेमस आहे, म्हणजे आपल्याकडे हैदराबाद भाग हा बिर्याणीसाठी खूप फेमस मानला जातो, आम्ही सुरुवातीला तिथं गेलो. ते शादाब हॉटेल असतील, आणखीन पॅराडाईज असेल,
2: हे
3: सगळ्यामध्ये आम्ही थोडंसं टेस्ट घेतली. आणि त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आपण जे बिर्याणी करतोय हे नक्कीच कुठंतरी त्याला मिळती जुळती किंवा त्याच्यापेक्षा देखील पुढं थोडीशी आहे. आणि तेव्हाच आम्ही ते फ्रँचायझीमध्ये कन्वर्ट करायचा विचार केला. आणि ज्यावेळेस आम्ही विचार केला त्यावेळेस सातत्याने एक आमच्या डोक्यात होती की क्वालिटीचं मटेरियल, म्हणजे जे काही मसाले वगैरे लागतील, इन्ग्रेडियंट्स जे लागतात त्याला, हे क्वालिटीमध्ये घेणं आणि ते योग्य प्रमाणात वापरणं हे खूप महत्त्वाचा भाग आहे सर. कारण काय होतं, मॅक्झिमम ठिकाणी बिर्याणी म्हणलं तर लोकांना जेवल्याच्या नंतर थोडासा त्रास होतो दुसऱ्या दिवशी, तो न झाला पाहिजे. अशा पद्धतीचे मसाले आपण करणं आणि ते वापरून त्याची क्वालिटी पण मेंटेन ठेवणं, हे सातत्यानं आम्ही ह्याच्यावर फोकस देऊन काम केलं आणि त्याच्या माध्यमातूनच आम्हाला ते
2: यश मिळत
3: गेलं.
2: आता मला पृथ्वीराज याच्यानंतर सांगा की हॉटेलिंग व्यवसायामध्ये आपण एक टेस्ट निर्माण करणं ही तर खूप चांगली बाब आहे, किंवा आपला एक स्वतःचा ब्रँड असणं हे खूप चांगली बाब आहे. याच्यानंतर मला असं सांगा की आत्ताच आपण एक 2-3 पदार्थाची नावं घेतली, मी पाहिलेलं आहे की बरेच जी नामांकित हॉटेल्स असतील ते ज्यावेळेस असे पदार्थ वापरतात स्वयंपाकासाठी, सगळे मसाले असतील, तेल असेल किंवा इतर जे पदार्थ असतात, ते एक वेगळ्या पद्धतीचं त्याला म्हणतो की स्टँडर्ड राखण्याचा प्रयत्न केला जातो की दुय्यम प्रकारचे नसून ते उत्तम प्रकारचे असणं गरजेचं आहे. या बाबतीत आपण स्टँडर्डच्या माध्यमातून कसं लक्ष देतं की आपल्याकडे जे वापरणारे मसाले असतील, जे काही पदार्थ आपण बिर्याणीसाठी वापरतो त्या संदर्भात काय सांगता येईल?
3: सर, आम्ही परचेसिंग ज्यावेळेस करतो ते बल्कमध्ये करतो आणि करत असताना स्वतः आम्ही तिथं जाऊन त्याच्या मसाल्याची क्वालिटी टेस्ट करून तेव्हाच आम्ही त्याला परचेस करतो. आणि एकदा आल्याच्यानंतर त्याची क्वालिटी बनवल्यानंतर, म्हणजे सॅम्पल जे आम्ही घेतो त्याच्यानंतर त्याची सुरुवातीला क्वालिटी बनवून बघतो की आपल्याला जे हवी ते क्वालिटी मिळते का, आणि त्यानंतरच आम्ही ते बल्कमध्ये माल त्याच्यामध्ये परचेस करतो. अशा पद्धतीनं आम्ही थोडंसं मसाल्यामध्ये असेल, ऑइल असेल, जेवढे काही पदार्थ आपल्याला बिर्याणी बनवण्यासाठी लागणार आहेत या सगळ्यांचं आम्ही कॅल्क्युलेटिव्ह सगळं बघून, म्हणजे क्वालिटी बघून सगळं नंतर आम्ही त्याचं परचेसिंग करतो आणि ते मेंटेन देखील ठेवायचं कंटिन्युअसली सातत्यानं प्रयत्न करतो.
2: म्हणजे ते स्टँडर्ड आपण मेंटेन ठेवण्याचा आपल्या स्टँडर्ड हॉटेलच्या माध्यमातून देखील प्रयत्न करत आहात. बघा, सुरुवात केलेली असते आणि त्या सुरुवातीला यश मिळत राहतं आणि ते मग पुन्हा यश वाढत राहतं. परंतु जसं जसे आपले ग्राहक वाढतील किंवा आपला चाहता वर्ग वाढतो, त्यावेळेस त्यांच्या ज्या काय मागण्या असतात किंवा त्यांचे एक असतं की आणखी आम्हाला चांगल्या पद्धतीचा अन्नपदार्थ मिळणं गरजेचं आहे, बिर्याणी मिळणं गरजेचं आहे, खाद्यपदार्थ मिळणं गरजेचं आहे, मागणी वाढत जाते. मग ही मागणी पूर्ण करत असताना तोच दर्जा तीच क्वालिटी पुन्हा आपल्याला ठेवणं किती गरजेचं आहे काय सांगतील? कारण ग्राहक आपलं वाढलेलं होतं, म्हणजे आता तर खूपच वाढलेलं आहे, तर त्या सगळ्या ग्राहकांचा आपण ज्याला म्हणतो की मागणीप्रमाणे पुरवठा करत असताना ते कसा करणं गरजेचं आहे?
3: खूप छान प्रश्न विचारला सर. कारण याचं कारण असं की आता मी बरेचसे हॉटेल बघतो की समजा कस्टमर सुरुवातीला थोडं कमी असतं पण ते जसं जसं वाढत जाईल त्याच्यामध्ये ते त्यांची क्वांटिटी जी आहे बल्कमध्ये बनवायची हे वाढवत जातात. म्हणजे समजा 5 किलो बनवत असतील तर त्यानंतर 10 किलो, 20 किलो, 25 किलो असं वन टाईममध्ये करतात ते. परंतु आम्ही तसं न करता आम्ही आमचं एक फॉर्मॅट फिक्स केलेलं आहे की आम्ही 10 किलोची बिर्याणी वन टाईममध्ये करतो. तर आम्ही असे आमचे दिवसाचे सर जवळपास आम्हाला 30 पातेले बनवावं लागतात.
2: ओके,
3: 10-10 किलोचे. पण हे करत असताना आम्ही एकदम 50-50 किलोचे आम्ही 6 पातेले नाही करत सर. आम्ही 10-10 किलोचेच 30 पातेले बनवतो, किती जरी काय आम्हाला कस्टमरचा लोड असला तरी पण. तसे आम्ही त्याच्या सिस्टीम तशी बनवलेली आहे. त्याच्यात काय होतं की आपल्याला जे बल्कमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस करायला जातो तेव्हा क्वालिटीमध्ये डिस्टर्बन्स होणं चान्सेस असतात सर. परंतु आम्ही छोट्या प्रमाणामध्येच मॅक्झिमम क्वांटिटी तयार करतोय, त्याच्यामुळं ते एक गुपित आमचं आहे की आम्ही चांगल्या पद्धतीनं क्वालिटी आपण मेंटेन करू शकतोय.
2: हा खरं तर एक इंटरेस्टिंग प्रश्न होता पृथ्वीराज. बऱ्याच ठिकाणी आपण हे पाहिलेलं आहे, आपण बघतो आहोत की मोठा उद्योजक तयार होतो परंतु सुरुवातीची जी क्वालिटी त्याची असते की ज्या क्वालिटीच्या आधारे त्यानं स्वतःचा ग्राहक कमवलेला असतो ती मात्र त्याच्याकडून सुटत जात असते. मग आता मला सांगा की आपल्या हॉटेलच्या माध्यमातून सर्वसाधारणपणे सगळे लोकप्रिय पदार्थ दिले जातात, आणखी कोणकोणते पदार्थ आपण देत असता त्याची मागणी कशी असते?
3: सर, आम्ही सुरुवात जरी बिर्याणीमधून केली असेल तरी आम्ही नंतर आता जवळपास आमचा एक 30 मेनूचा एक आमचा मेनू कार्ड आहे. त्याच्यामध्ये स्पेशालिटी तर बिर्याणीच आहे, परंतु आम्ही मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, अंडा बिर्याणी, त्याचबरोबर आम्ही थाळी पण सिस्टीम चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये चिकन थाळी, मटन थाळी,
2: थाळी कल्चर सध्या खूप
3: लोकप्रिय होत आहे.
2: आणि मोठ्या थाळ्या असतात 2,500-3,000 असे, असं हे देखील एक नवीन सुरू झालेलं आहे जे की सुरुवातीला आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप पाहिलेलं असायचं, त्याचा मराठवाड्यामध्ये सुरू झालं. तर या थाळी आणि या स्पेशालिटीच्या संदर्भात काय सांगता येईल?
3: थाळीमध्ये कसं आहे सर, लोकांचं कसं आहे, लोकांना व्हेरिएशन पाहिजे जेवणामध्ये. रोज रोज एकच पदार्थ आपण नाही खाऊ शकत सर. असे कस्टमर आहेत काही की ते विकली कमीत कमी 4-5 वेळेस आमच्याकडे ग्राहक येतात, मग ते प्रत्येक वेळेसच बिर्याणी ट्राय करू शकत नाहीत ना. मग त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये व्हरायटी वाढवून त्याच्यामध्ये थाळी असेल, शोरमा असेल, आणखीन तंदूर लेग पीस असेल, म्हणजे बरेचसे व्हरायटी त्याच्यामध्ये आम्ही वाढवली. आणि आता नुकतंच आम्ही ढवरा मटण देखील सुरू केलं आहे, म्हणजे हे एकदम लोकांना एवढं पसंत पडलं आहे की आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतोय. आणि ग्राहकांना कॉल जसं व्हेरिएशन पाहिजे तसं आम्ही ते देतोय, त्याच्यामुळे ग्राहक देखील टिकून आहेत आमचे.
2: म्हणजे ग्राहकांना जसे पाहिजे अन्न पदार्थ त्या पद्धतीचं बनवून देणं ही सुद्धा एक टास्क असते. ती सुद्धा आपण या ठिकाणी पूर्ण करताना दिसत आहात. पृथ्वीराज, याच्यानंतर मला असं सांगा की सर्वसाधारणपणे कुठलाही व्यवसाय आपण करत असू, व्यवसाय करत असताना आता सध्या आपण बघतो आहोत की ऑनलाईनचा सगळा प्रकार सुरू आहे, आपण ऑनलाईनवर ग्राहक आपल्याला मागवत असतात वस्तू, ती सुद्धा एक वेगळी पद्धती सध्या विकसित झालेली आहे. तर स्टँडर्डच्या माध्यमातून आम्ही देखील पाहिलेलं आहे की पॅकिंग करून बाहेर देणं किंवा ग्राहक जिथं असेल तिथपर्यंत आपले पदार्थ पोहोचवणं हे सुद्धा सध्या काळाची गरज आहे. तर ह्या ऑनलाईनच्या खेळामध्ये आपण कसं काम करता?
3: आपल्याकडे स्विगी, झोमॅटो हे देखील काम करते धाराशिवमध्ये, त्याच्या माध्यमातून आपण ते सुरू केलेलं आहे की लोकांना जे येऊ शकत नाहीत त्यांना आपण होम डिलिव्हरी देखील देतोय, किंवा काही पर्सनल आपले संबंध असतात त्याच्यातून आपण ते सगळ्यांना म्हणजे पोस्ट करायचं देखील काम करतोय.
2: चाकीवर म्हणजे या सुद्धा बाबी आपण या ठिकाणी पाहतो करतात. पृथ्वीराज, मला याच्यानंतर असं सांगा की खरं तर आपलं अभियांत्रिकीचं शिक्षण आपण घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आपण हॉटेलिंगच्या व्यवसायामध्ये गेला, तिथं देखील एक चांगलं यश आपण मिळवलेलं आहे. आपला एक वेगळा असा एक चाहता वर्ग असेल किंवा आपले ग्राहक वर्ग आपण एक विशिष्ट पद्धतीनं तयार केलेला आहे. मला सांगा, उद्योजक म्हणून शिक्षणाच्या संदर्भात मी पुन्हा बोलतोय की शिक्षण हे केवळ नोकरीसाठीच नसून इतर बाबतीमध्ये सुद्धा आपण यशस्वी होऊ शकतो, यासाठी सुद्धा ही शिक्षण पद्धती खूप महत्त्वाची आहे. आपण काय सांगू शकाल आपल्या अनुभवावरून की अभियांत्रिकी असेल किंवा इतर तत्सम शिक्षण पद्धती असेल, या शिक्षणाचा वापर आपण आपल्या उद्योग व्यवसायामध्ये देखील करू शकतो हे आपण सिद्ध केलेलं आहे, आपण काय सांगू शकाल?
3: खूप छान प्रश्न विचारला सर आपण, कारण मी ज्यावेळेस शिक्षण घेत होतो त्यावेळेसच मनामध्ये माझ्या कुठं दडलेलं होतं की आपल्याला व्यवसायच करायचा आहे. हे सुरुवातीपासूनच असल्यामुळं मी विचार करायचो की आपल्याला कोणत्या व्यवसायामध्ये जाता येईल किंवा कुठं अपॉर्च्युनिटी मिळेल. पण हे करत असताना मला समाजामधून खूप म्हणजे त्याच्यामध्ये फोर्स यायचा की तुम्ही व्यवसाय न करता नोकरीच केली पाहिजे, किंवा आपले घरातले देखील दुःख असतील. ह्यांनी मला सुरुवातीला सपोर्ट नाही केला की मी ज्यावेळेस व्यवसाय करायचं म्हणतो आहे त्यावेळेस. त्याचं कारण असं होतं की आजूबाजूला ज्यांनी कोणी व्यवसाय करतायत हे एकतर नॉन एज्युकेटेड लोक थोडे दिसायचे, आणि जे करतायत त्यांना यश येत नाही हे पण समोर दिसायचं. आणि हे सगळं टास्क समोर असताना माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं की हे सगळ्यांना पटवून सांगणं की मी व्यवसाय करतो आहे आणि ते यशस्वी पद्धतीने करेल हे समजून सांगणंच खूप महत्त्वाचं होतं सर माझ्यासाठी सुरुवातीला. कारण आता जरी वाटत असेल सगळ्यांना की एवढ्या म्हणजे सुरुवात शून्यातनं केली, पण आज महाराष्ट्रामध्ये आमच्या 30 ब्रँचेस आहेत, हे सगळं दिसायला खूप छान वाटतं सर. पण मी ज्यावेळेस सुरुवात करत होतो त्यावेळेस खूप मला स्ट्रगल करावं लागलं ह्या बाबीमध्ये. त्याचं कारण होतं की मी शिक्षण घेतलं होतं म्हणजे चांगल्या क्वालिटीचं, म्हणजे मी 13 मधून मी बी पास आउट चांगल्या पर्सेंटेजमध्ये झालेलो होतो, आणि तरी देखील मी व्यवसाय करायचं म्हणतोय जॉब न करता हे कुठंतरी सगळ्यांना पटत नव्हतं. मग त्यावेळेस सगळ्यांना समजून सांगणं आणि ह्या व्यवसायात उतरणं हे मोठा टास्क तर मी कम्प्लीट केला. त्याचं कारण सांगतो तर मी सुरू करत असताना घरच्यांना असं पटवून देत होतो की मी जरी सुरुवात शून्यात न करता असेल, जरी आता सध्या आपल्याकडे भांडवल नसेल, तर मी माझा 100% त्या व्यवसायामध्ये देऊन मी हा व्यवसाय सक्सेसच करणार आहे, त्याला यशच मिळवणार आहे. त्याचं कारण होतं सर की माझ्या अंगात व्यवसायाचीच आवड होती सुरुवातीपासून, आणि माझं इतर मुलांना पण म्हणजे सांगणं आहे की तुम्ही जर व्यवसायामध्ये जर उतरत असाल तर तुमच्या अंगात स्वतः व्यवसायाबद्दल ती आवड असली पाहिजे, तो व्यवसाय स्वतः तुम्हाला लक्षात आला पाहिजे, तरच तुम्ही त्या व्यवसायामध्ये पार्टिसिपेट करा किंवा व्यवसाय ते सुरुवात करा, तरच तुम्हाला ते यश मिळणार. कारण व्यवसाय म्हणलं की खूप रिस्क आहे सर. व्यवसाय सुरू करणं हे खूप इझी गोईंग वाटतं, परंतु ते सुरू करून त्याला शेवटपर्यंत टिकवणं हे पण खूप महत्त्वाचा टास्क आहे. तर ते करायला फक्त त्याच्यामध्ये जिद्द आणि ती आवडच पाहिजे, तरच ते तुम्ही करू शकताय. तर मी सुरुवातीला ज्यावेळेस व्यवसाय सुरू केला त्याच्यानंतर तुम्हाला तर सांगितल्याप्रमाणे मी किचनमधून सगळी सुरुवात केलेली आहे, सगळ्या गोष्टी स्वतः बनवायचो स्वतः करायचो. आणि हे करत असताना मी सुरुवात ज्यावेळेस केली त्यावेळेस फक्त 20 लोकांची कॅपॅसिटी होती बसायची सर. ते एका म्हणजे ज्यावेळेस आपल्या धाराशिवच्या मेन ब्रँचमध्ये जे आज आपण डेव्हलप केलं आहे तिथं आज 250 लोक बसत आहेत. वन टाईममध्ये, तिथं फक्त 20 लोकांची कॅपॅसिटी होती. पण हे सांगण्याचं तात्पर्य असं की तुम्ही शून्यातनं सुरू करा, परंतु स्वतः जर लक्ष देऊन केलं तर तुम्ही 100% त्याच्यामध्ये यश मिळवताय, हे नक्कीच आहे सर.
2: तर श्रोते हो, पृथ्वीराज राजेंद्र गायकवाड यांचा प्रवास आपण जाणून घेत होतो हॉटेलिंगच्या संदर्भामध्ये. पृथ्वीराज, बऱ्याचशा गोष्टी आता तुम्ही या व्यवसायाच्या संदर्भात सांगितलेल्या आहेत, तरीसुद्धा आपले जे श्रोते असतील, नवीन उद्योजक असतील, आपले विद्यार्थी मित्र असतील, जे की उच्च शिक्षण घेऊनसुद्धा व्यवसाय करू इच्छितात, अशा सर्वांसाठी आपण जाता जाता काय सांगू शकाल?
3: सर, हे उद्योजक म्हणून सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे, कारण प्रत्येकाला नोकरी मिळणं हे शक्य नाही सर. त्याच्यामुळे उद्योजकतेकडं कल वाढला पाहिजे, ह्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि स्टँडर्ड उद्योग समूह आज इथपर्यंत कसा पोहोचला, म्हणजे आम्ही सुरुवात जरी शून्यातनं केली तरी आज आम्ही 8 जिल्ह्याच्या माध्यमातून जवळपास 30 फ्रँचायझीपर्यंत पोहोचलो आहे. आणि हे करत असताना स्ट्रगल तर सगळ्यांना आहेच आहे, ते करत करतच आपल्याला पुढं जावं लागणार आहे. तर हे करत असताना एकच सांगतो की जिद्दीनं आणि प्रेरणा घेऊन तुम्ही मार्गी लागा. तर आपल्या स्टँडर्ड बिर्याणीच्या माध्यमातून आपण बिर्याणीच तर देतोच आहे, स्पेशालिटी तर बिर्याणीमध्ये आहेच, परंतु ते करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या थाळी सिस्टीम असतील, चिकन मटन अंडा थाळी, त्याचबरोबर आपण ढवारा मटन देखील सुरू केलेलं आहे, तंदूर लेग पीस आहेत, शोरमा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी आपण नक्कीच स्टँडर्ड बिर्याणीला व्हिजिट करा. आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर पण दिला जाईल. तर आपलं स्टँडर्ड बिर्याणी जे आहे ते बसस्टँडपासून जे आपण सोलापूर रस्त्याने येतो आहे ताजमहल टॉकीच्या तिथून मध्ये वळालं की सिव्हिलास पेट्रोलच आहे, तर तिथं येऊन आपण ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकताय. आणि जर आपल्याला काही क्युरी असेल, काही विचारायचं असेल, तर माझा नंबर देखील या ठिकाणी आहे, 9422024749. आणखीन एकदा नंबर सांगतो की 9422024749. तर ह्या नंबरला संपर्क करून आपल्या स्टँडर्ड उद्योग समूहाच्या रिलेटेड तो आपल्याला काही जरी क्युरी असेल तरी मला कॉल करा आणि नक्की विचारा. आपल्याला फ्रँचायझीबद्दल देखील काही इन्क्वायरी हवी असेल तर ह्याच नंबरला आपण कॉन्टॅक्ट करू शकताय, आणि आपल्या फ्रँचायझीचा देखील आपण इन्क्वायरी करून त्याचा देखील लाभ घेऊ शकताय.
2: खरं तर श्रोते हो, तेरणीची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून असे जे आपले विद्यार्थी मित्र आहेत जे इतरांसाठी देखील निश्चितपणे प्रेरणा ठरणारे असेच आपले सगळे विद्यार्थी मित्र आहेत. आणि आत्ता जे आपण ज्यांच्याशी बोलतो आहोत ते आहेत पृथ्वीराज राजेंद्र गायकवाड, ज्यांनी स्टँडर्ड बिर्याणी हा जो आपला धाराशिवचा ब्रँड आहे तो विकसित केलेला आहे. तर याच्या संदर्भात आपण त्यांचा नंबरवर देखील त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि पृथ्वीराज, जाता जाता सगळ्या प्लॅटफॉर्मवर ऐकणारे जे आपले श्रोते असतील अशांसाठी एक तुमच्या आवडीचं गीत, जे तुम्हाला कुठलं गीत आवडतं ते गीत आमच्या श्रोत्यांना आम्हाला देखील ऐकवायला निश्चितपणे आवडेल.
3: तुम आगय हो नूर आगय हे गाणं मला आवडतं, त्याचं ते डेडिकेटेड माझ्या वाईफसाठी आहे, कारण या व्यवसायामध्ये तिची देखील साथ खूप मोठी आहे सर माझ्यासाठी, कारण हे आमचं जे फ्रँचायझी मॉडेल एवढं आजपर्यंत पुढं गेलं आहे ते पूर्ण फ्रँचायझीचं नियोजन करणं, त्यांना मसाले प्रोव्हाइड करणं, हे सगळं बाबी हे तेच बघते, त्यामुळे हे गाणं तुम्ही त्याला.
2: तर निश्चितपणे तुमच्या अर्धांगिनीसाठी आपण हे गीत देखील या ठिकाणी प्रसारित करणार आहोत. पृथ्वीराज, तुम्ही आज रेडिओ तिरणाच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी जे आपल्या स्टँडर्ड उद्योगाच्या संदर्भामध्ये बातचीत केली, माहिती दिली, त्याबद्दल मी आपला रेडिओ तिरणा 90.4 FM च्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद.
3: थँक्यू सर. थँक्यू.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. आयटीआय, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही मानेसर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे। कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा। काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल। विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना। मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे।
2: PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in।
0: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन। ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध। भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता, तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे। स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव। संपर्क प्राध्यापक जगताप सर, मोबाईल 82 91 21 87 35, प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10। श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
3: मंडळी नमस्कार। मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आपण बघतो आहोत, जितकं आपण महत्त्व जमिनीला देत असतो तितकंच महत्त्व आपण कधी पाण्याला देतोय का याचा विचार करण्याची वेळ सध्या आलेली आहे। शेतकरी बंधूंना आपण जर असा विचार करत असाल की आपण जितकं पाणी देतोय त्या पाण्याच्या वापरावर त्याची उत्पादकता तितकी होते का, किंवा त्याच्यापासून मिळणारं उत्पादन तेवढं आहे का, तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सर्व बाबींविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत। मंडळी, आज जमिनीच्या उत्पादकते एवढेच किंबहुना त्याहून जास्त उत्पादकतेच्या संदर्भात पाण्याकडे बघावं लागणार आहे। दर हजारी लिटरला मिळालेले शेतीमाल उत्पादन हे यशस्वी शेतीचे मानांकन होणं गरजेचं आहे। लोकसंख्या जसजशी वाढेल तसतशी पाण्याची उपलब्धता कमी होत जाणार आहे, त्या अनुषंगानं पाणी उत्पादकतेच्या त्याची साठवण, पाण्याचे प्रदूषण, शेतीतील ठिबक सिंचन व्यवस्था तसेच नवे तंत्रज्ञान आदी विविध विषयांवर आपण जाणून घेणं हे खूप गरजेचं राहणार आहे। याच्यासाठी एक उत्तम उदाहरण जर आपल्याला द्यायचं असेल तर ते आता बघूयात। एका गावामध्ये यात्रेनिमित्त सभा भरली होती, त्यावेळी विविध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या। त्यापैकीच एक स्पर्धा होती 1 किलो शुद्ध पोलादापासून, ज्याची किंमत सर्वसाधारणपणे 100 रुपये आहे, त्यात तुम्ही जास्तीत जास्त किती पैसे कमवू शकता। यात पहिल्या स्पर्धकानं जे उत्तर दिले ते खूप इंटरेस्टिंग होतं। तो म्हणतोय 1000 रुपये तर मी सहज करू शकतो, दुसऱ्यानं सांगितलं मी त्याचे 5000 करू शकतो, तिसऱ्यानं सांगितलं 50000 आणि चौथ्यानं कमालच केली, तो म्हणला मी याचे 5 लाख रुपये करू शकतो। जमलेली सभा प्रत्येकाच्या उत्तरानं अधिक अधिक चकित होत होती, सगळ्यांचे डोळे आणि कान पुढच्या उत्तराकडे लागले होते। पहिला म्हणाला, मी या पोलादापासून कुऱ्हाड, कोयता, विळा अशी अवजारे बनवू शकतो। पुढचा म्हणाला, मी याच्यापासून नटबोल्ट बनवू शकतो। तिसरा स्पर्धक म्हणाला, मी याच्यापासून दुचाकीचा कार्बोरेटर बनवू शकतो, ज्याचे मला 50000 रुपये तरी मिळू शकतात। तर 1 किलो पोलादापासून घड्याळात लागणाऱ्या 5 लाखांच्या नाजूक स्प्रिंग्ज बनवण्यासाठी चौथा स्पर्धक उत्सुक होता। मंडळी, या गोष्टीचं तात्पर्य असं की जसे पोलादाचे तसेच पाण्याचे तुमच्याकडं उपलब्ध असलेल्या पाण्याचे किती पैसे करायचे हे तुमचे ज्ञान, कष्ट करण्याची तयारी, विविध कौशल्ये यावर अवलंबून आहे। एका एकरात झालेले उत्पन्न मोजून आपण एकरी उत्पादकता ठरवतो, पण आज जमीन इतकेच किंबहुना त्याहून जास्त अधिक पाण्याकडे, पाण्याच्या उत्पादकतेकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. दर हजारी लिटरला मिळालेले शेतीमाल उत्पादन हे यशस्वी शेतीचे मानांकन होणं गरजेचं आहे. पाण्याच्या उत्पादकतेचा विचार का करायचा हे पाहण्याआधी जमिनीच्या उत्पादकतेचा विचार का सुरू झाला ते पाहणंसुद्धा खूप गरजेचं ठरणार आहे. प्रत्येकाच्या वाट्याला जमीन कमी होत गेली, त्यामुळे उत्पादन वाढवणे गरजेचेच झाले. जमिनीसारखीच पाण्याची उपलब्धता देखील कमी होत चालली आहे. शेतीमालाचे अनिश्चित बाजारभाव, निसर्गाची अनियमितता, हवामान बदलाचे संकट या समस्या आपल्यासमोर आहेत. पाण्याची उपलब्धता वाढत्या लोकसंख्येमुळं व बदललेल्या जीवनशैलीमुळं कमी होत चालली आहे. लोकसंख्या यापुढेही वाढतच राहणार आहे, त्यामुळे दरडोई पाण्याची उपलब्धता कमी होत जाणार असून 1947 धरणमा साठलेल्या पाण्यातून 16% शहरी जनतेला पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याचा पुरवठा होत असे. आज मितीला 96% शहरी लोकसंख्येबरोबर 85% ग्रामीण जनतेला हा पुरवठा आपण करत आहोत. तज्ज्ञांच्या मते 2030 वाढलेल्या लोकसंख्येमुळं आजच्या तुलनेत पाण्याची मागणी 40-50% वाढणार आहे. त्यातही महानगरे आणि नगरे उपलब्ध पाण्याच्या 50-70% पाणी आपल्याकडे ओढून घेणार आहेत, त्यामुळे शेतीसाठी उपलब्ध होऊ शकणारे पाणी अपरिहार्याने कमी होत जाणार आहे. यासाठी उपलब्ध जमिनीत व कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त बायोमास निर्मिती करणे आवश्यक ठरणार आहे. कारण शेतीमालाचे बाजारभाव कमी झाले तरी उत्पादन जास्त असल्याने उत्पन्न जास्त मिळू शकतं, आणि जास्त भाव मिळाले तर आपोआपच जास्त उत्पन्न मिळणार आहे. यासाठी पाण्याचे नियोजन अत्यंत गरजेचे आहे, कारण बायोमास निर्मितीत पाण्याची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. बायोमास, ज्याला आपण जैविक वस्तुमान म्हणतो, म्हणजेच वनस्पतीचे मूळ, खोड, फांद्या, पान, फुले, फळे हे सर्व घटक असतात. हे बनवण्यासाठी अन्नद्रव्य आणि पाणी हे घटक लागतात. प्रकाश संश्लेषण क्रियेतून अन्न किती बनते हे कसे ठरते, तर त्या झाडाची पाने म्हणजे सर्व मिळून होणारे हे क्षेत्रफळ सूर्यप्रकाशात किती आहे यावर ठरते. पानांच्या क्षेत्रफळावर आधारित प्रति चौरस मीटरला 50-300 ग्रॅम बायोमास तयार होत असते. यात गंमत म्हणजे झाड यासाठी वापरते मुळांनी शोषलेले फक्त 1 ग्रॅम अन्नद्रव्य. 1 ग्रॅमपासून 200-300 ग्रॅम उत्पादन करणारी ही जगातली एकमेव फॅक्टरी असू शकते. वेगवेगळ्या प्रजातीत हे प्रमाण वेगवेगळं असतं. जसं की 1 ग्रॅम अन्नद्रव्यापासून कलिंगडाचा वेल, 300 ग्रॅम द्राक्षाचा वेल, 100 ग्रॅम तर आंब्याचे झाड 50 ग्रॅम बायोमास तयार करू शकते. मुळे अन्नद्रव्य जमिनीकडून पानांपर्यंत पाण्यामुळे पोहोचू शकतात. मुळांभोवती लाभदायक जीवाणू असतात, त्यांचे कार्यही महत्त्वाचे असते. मूलद्रव्यांचे परस्परांमधील प्रमाणही ठराविकच असणं गरजेचं आहे, तसेच त्यांचे पाण्यातील प्रमाणही ठराविक असावं लागतं. आणि हीच आहे पाण्याची बायोमासमधील महत्त्वाची भूमिका. मंडळी, गेली 3 वर्ष पाऊस भरपूर पडत असला तरी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की पाऊस कमी असण्याची व नसण्याची वर्ष येत असतात. त्या काळात भूजल उपलब्ध असणं खूप गरजेचं आहे, त्यामुळेच मुबलक पाणी असताना ते आवश्यक इतके वापरायची सवय लागणं गरजेचं आहे. पाण्याची उत्पादकता ढोबळ मानाने 2 प्रकारात मोजता येऊ शकते. प्रति घनमीटर पाण्यामुळे किती बायोमास तयार झाले, प्रति घनमीटर पाण्याचे शेतीमालाच्या विक्रीतून किती पैसे मिळाले, या दोन्ही गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. अन्नद्रव्यांचे पाण्यातील प्रमाण जास्तीत जास्त 400 PPM असणं गरजेचं आहे. यापेक्षा हे प्रमाण कमी असेल तर ते कमी पडू शकतं. प्रमाण जास्त झाल्यास जीवाणूंना त्याचा त्रास होतो. त्याचा परिणाम अन्नद्रव्य निर्मिती आणि मुळांनी करावयाचे शोषण यावर होत असतो. याचा परिणाम अर्थातच बायोमासची गुणवत्ता आणि वजन या दोन्हींवर होत असतो. झाडाच्या आरोग्यावरही बायोमास निर्मिती अवलंबून असते. झाडाचे आरोग्य अवलंबून असते झाडाचे स्वतःचे तापमान नियंत्रित ठेवण्याच्या पद्धतीमध्ये. ते पर्णोत्सर्जनावर अवलंबून असते, म्हणजेच पानांच्या शोषणातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर पर्णोत्सर्जनाचा वेग अवलंबून असतो. झाडाची पाण्याची गरज या सर्व बाबी आपण समजून घेणं गरजेचं आहे. झाडाची पाण्याची गरज या सर्व शास्त्रीय बाबी आपण समजून घेतल्या की ड्रॉप आणि क्रॉपचे गणित समजते. त्यावरून बायोमास निर्मिती आणि त्यावरून उत्पादकतेचे पाण्याची भूमिका लक्षात घेतली की झाडाची पाण्याची तहान आणि ती भागवण्यासाठी पाण्याची गरज हे खूप महत्त्वाचं समीकरण या ठिकाणी निर्माण होत असतं। तर शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे पाण्याची आपल्याला गरज वर्षानुवर्ष लागत असते, शेतीसाठी असेल पिण्यासाठी असेल। तर या पाण्याचा जो आपण वापर करतो आहोत तो आपल्या उत्पादकतेवर आणि उत्पन्नावर सरळ परिणाम करत असतो। थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याकडे जे पाणी आहे त्याचा जास्तीत जास्त वापर आपण उत्पन्न वाढीमध्ये कसा करू शकतो यावर आता शेतकरी बांधवांनी लक्ष देणं खूप गरजेचं झालेलं आहे। आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात। आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
4: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
4: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
4: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेचे पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर V.V. मानेसर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खट्याळ आहे. कॉलेज मध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे.
2: PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in. सूर्यघर.
3: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
3: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
3: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
4: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात मी रमेश पेठे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार गीतं आपण ऐकत असतो, त्याच्या थीम पण आपण जाणून घेत असतो. श्रोतेहो, आजची थीम थोडी इंटरेस्टिंग आपण थीम घेतलेली आहे. चेहरा एक जादू आहे, चेहरा एक नशा, चेहरा एक रहस्य, आणि चेहरा कधी प्रेमाचा तर कधी त्या अडून कधी कधी वेगळ्याच जगात घेऊन जाणारा, आणि त्या चेहऱ्यावर जर प्रेम झालं तर तो तुम्हाला अज्ञातात सुद्धा घेऊन जातो. या चेहऱ्याचे अनंतरंग, या चेहऱ्याच्या अनेक गोष्टी, चेहऱ्याचे सर्व रंग जाणून आपण घेतोय आजच्या आपल्या स्वरबहार या कार्यक्रमात. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात दाग द फायर या चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत राजेश रोशन.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तिरणा 90.4 एफएम वरून. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत कुमार सानू आणि अलका याज्ञिक. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण आणि चित्रपट आहे सलामी.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची आपली थीम इंटरेस्टिंग आहे, ती आहे चेहरा. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे इंदिवर यांचं आणि संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी. चित्रपट धर्मात्मा.

श्रोतेहो रेडिओ तेरणा 90.4 FM आपण ऐकत आहात. आपण ऐकताय कार्यक्रम स्वर बहार. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत कुमार सानू आणि सहकारी गीत आहे समीर यांचं, संगीतकार नदीम श्रवण आणि चित्रपट आहे आशिकी.

सनम तेरी कसम या चित्रपटातील समीर यांचं गीत आता आपण ऐकूयात. संगीतकार आहेत हिमेश रेशमिया, गायक कलाकार आहेत अंकित तिवारी आणि पलक मुचल. स्वरभार या कार्यक्रमात चेहरा या थीमचा आनंद आपण घेत आहात.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार आहेत आर डी बर्मन. चित्रपट आहे सागर.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात चेहरा या थीमचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत उदित नारायण. गीत आहे समीर यांचं आणि संगीतकार आहेत आनंद मिलिंद. चित्रपट आहे अनाडी.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात तरकीबी या चित्रपटासाठी जगजीत सिंग आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील निधा फाजली यांचं गीत. संगीतकार आहेत आदेश श्रीवास्तव.

सच्चा झूठा या चित्रपटातील गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमात चेहरा या थीमचा आनंद आपण घेत आहात.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत विनोद राठोड आणि आशा भोसले. गीत आहे राहत इंदोरी यांचं आणि संगीतकार आहेत अनु मलिक. चित्रपट आहे बाजीगर.

श्रोते हो, स्वरभार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात अदनान सामी यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत अदनान सामी. श्रोते हो, स्वरभार या कार्यक्रमाच्या संदर्भातील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितपणे कळवा. यासाठीचा आमचा मोबाईल क्रमांक आहे 9970500 आणि आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-96-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. पुन्हा एकदा हजर झाली आहे बिग स्टार घेऊन आपल्या समवेत. श्रोते हो, बिग स्टार शो आणि क्लासिक रेडिओ शोला आपले श्रोते जे भरभरून असं प्रेम करत आहेत, रेग्युलरली कार्यक्रम ऐकून त्यावर मला प्रतिक्रिया देत आहेत, त्याबद्दल सर्व श्रोत्यांचे आभार. असंच प्रेम करत राहायचं आहे जेणेकरून मला या कार्यक्रमांमधून आपल्यापर्यंत विविध कलावंतांना घेऊन येता येईल. तर श्रोते हो, आजचा बिग स्टार शो देखील खूप जास्त स्पेशल आहे. आज देखील एका वेगळ्या कलाकाराला मी घेऊन आपल्यापर्यंत आलेली आहे. मंडळी, हिंदी सिनेमांमधून अगदी थोड्या कालावधीमधून अनेकांची नशीब बदलायची अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत, परंतु यासाठीही आपल्या स्वतःची एक स्टाईल आणि वेगळी ओळख आणि मेहनत ही लागतेच. अशाच एका गायकाचा फिल्मी प्रवास आज आपण बिग स्टार शो मधून बघणार आहोत, ज्यांनी हजारांहून अधिक चित्रपटांमधून 6,000+ गाणी गायलेली आहेत. त्यांची काही गाणी ऑल टाइम बॉलिवूड हिट मध्ये देखील समाविष्ट आहेत. त्याचबरोबर एक वेगळी स्टाईल आणि गाण्याची वेगळी शैली, त्यामुळे हा गायक बॉलिवूडच्या सर्वाधिक हिट सिंगर मध्ये सामील झाला आणि आजही त्याची गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. आज जाणून घेऊया रेशमी आवाजाचे सदाबहार गायक अभिजीत यांचा जीवन प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. आजचे आपले बिग स्टार रेशमी आवाजाचे गायक अभिजीत भट्टाचार्य यांना.

0: अच्छा लगा?
1: रहते हो
0: सच।

0: बस तुम रहते हो।
1: आरजे प्रगति सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शो चा, आणि आजच्या आपले बिग स्टार आहेत सुपरहिट बॉलिवूड सिंगर अभिजीत यांना। मंडळी, अभिजीत यांचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपूर येथे बंगाली कुटुंबात झाला। त्यांनी 1977 मध्ये कानपूर येथील क्राइस्ट चर्च कॉलेज मधून वाणिज्य शाखेत पदवी घेतली। त्यांनी 1970 पासून रंगमंचावर गाण्यास सुरुवात देखील केली। त्यानंतर 1981 मध्ये बॉलिवूड मध्ये गायन क्षेत्रात करिअर करण्यासाठी घर सोडलं। अभिजीत यांच्यावर द ग्रेट किशोर कुमार यांचा फार मोठा प्रभाव होता। त्यांनी अनेक अल्बम मधून सुरुवातीच्या काळात किशोर कुमार यांची गाणी गायली।

मिक्सचा शोचा आनंद तुम्ही घेत आहात रेडिओ तेना 90.4 FM वरून आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत. आणि आज आपण जाणून घेत आहोत अभिजित यांचा जीवन प्रवास बिग स्टार शो मधून. 9970509 क्रमांकावरती आपण मला तुम्ही हा लाईव्ह कार्यक्रम ऐकत असाल तर मला सांगायचं आहे की हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटतोय ते. मंडळी, 1990 दशक हे अभिजित यांच्यासाठी उल्लेखनीय ठरलं. यामध्ये सलमान खान यांच्यासाठी त्यांनी बागी या चित्रपटासाठी 3 गाणी गायली आणि ही गाणी सुपरहिट ठरली. या गाण्यांना संगीत दिलं होतं आनंद मिलिंद यांनी. यानंतर नदीम श्रवण यांच्या संगीत निर्देशनात त्यांनी आणखीन एक सुपरहिट गाणं गायलं होतं. ते होतं दिल तुझपे आ गया. आणि इथूनच पुढे त्यांची यशाची घौडदौड सुरू झाली. 1992 हे सालही त्यानंतर अभिजित यांच्यासाठी महत्वाचं ठरलं. त्यांची खिलाडी या चित्रपटातील गाणीही सुपरहिट ठरली. यामध्ये

वेलकम बैक आरजे प्रगति सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शो चा आणि आजचे आपले बिग स्टार आहेत रेशमी आवाजाचे सिंगर ज्यांना म्हणतात असे अभिजीत। श्रोते हो, यानंतर 1994 सालही अभिजीत यांच्यासाठी खास ठरलं। या वर्षी त्यांचे ये दिल्लगी, मैं खिलाड़ी तू अनाड़ी, राजा बाबू, अंजाम आणि जुवारी नावाचे चित्रपट प्रदर्शित झाले। यामध्ये ये दिल्लगी हा चित्रपट त्यांना यशो शिखरावर घेऊन गेला। यामधील जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले ओले ओले, ये दिल की लगी आणि राजा बाबू या चित्रपटांचं टायटल सॉन्ग सुपर हिट ठरलं। आता अभिजीत सर्वच नायकांचा आवाज बनले होते आणि जवळपास त्या काळातील सर्वच संगीतकारांसोबत अभिजीत यांनी गीत गायली।

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेत आहोत बॉलिवूडचे सुपरस्टार सिंगर म्हणजेच अभिजित यांचा जीवन प्रवास. मंडळी, 1997 हे सालही अभिजित यांच्यासाठी खास ठरलं. यामध्ये त्यांचे विशेष चित्रपट आले, ते जुडवा, यस बॉस, जुदाई, इश्क आणि सनम नावाचे चित्रपट प्रदर्शित झाले. यामध्ये यस बॉस हा चित्रपट खास ठरला आणि पुन्हा एकदा अभिजित शाहरुख खानचा आवाज बनले. यामधील चांदी तारी तोडी लाऊ, नंतर सुनिए तो, परत मे कोई ऐसा गीत गाऊ कि आरजू जगाऊ अगर तुम कहो, या गीतांनी धमाल केली. याच सोबत एक प्रस्थापित गायक म्हणून उभा राहण्यासाठी 1997 हे अभिजित यांच्यासाठी महत्वाचं ठरलं आणि आघाडीचे गायक म्हणून त्याच वर्षापासून त्यांच्याकडे पाहिलं गेलं.

ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. आणि आज आपले जे श्रोते लाईव्ह हा कार्यक्रम ऐकत असतील अशा श्रोत्यांनी 9970509900 या क्रमांकावरती मला सांगायचं आहे की आजचा बिग स्टार शो त्यांना कसा वाटतोय. आज आपण जाणून घेत आहोत बिग स्टार शो मधून रेशमी आवाजाचे गायक अभिजित यांना. मंडळी, 1999 मधील शाहरुख खान यांच्याच बादशाह या चित्रपटातील जवळपास सगळीच गीतं अभिजित यांच्याकडे आली. यामधील बादशाहचं टायटल सॉन्ग बादशाह

या गीतांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. सुपरस्टार शाहरुख खान साठी तो त्यांच्या पडद्यावरचा आवाज बनले होते आणि इथूनच पुढे शाहरुख खानच्या सर्वच सिनेमांमध्ये तो पार्श्वगायक म्हणून पुढे आला. त्यानंतर 2000 मध्ये टी सिरीज द्वारे वितरित केलेल्या मन्नाडे, हेमंत कुमार, किशोर कुमार, मुकेश यांच्या हिट गाण्यांचा सॅल्यूट टू लेजंड हा अल्बम रिलीज केला, तो अभिजीत यांच्या आवाजामध्ये.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत रेशमी आवाज असे गायक अर्थात अभिजीत यांचा जीवन प्रवास.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शो चा. आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत रेशमी आवाज असे गायक अर्थात अभिजीत यांचा जीवन प्रवास. मंडळी, अभिजीत यांच्या 2000 कारकिर्दीत रेड चिलीचा पहिला चित्रपट त्यांना मिळाला, तो होता फिर भी दिल है हिंदुस्तानी. यानंतर धडकन आणि तुम बिन, जोश आणि अशोका या चित्रपटांचा समावेश होतो. यानंतर धूमचा दिल बरा अपुन के तू अपुन तेजा, सुनिधी चौहान यांच्या सोबत गँगस्टर मधील लम्हा, श्रेया घोषाल यांच्या सोबत धुमताना तदुमना आणि बेशरम या चित्रपटासाठी त्यांनी रणबीर कपूर यांच्यासाठी गीत गायली. यानंतर 2019 मध्ये त्यांचा चक दे फट्टे त्यांनी हे गाणंही रिलीज केलं आणि 2019 क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये अभिजीतच्या या गाण्यानेही धमाल केली.

आरजे प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत रेशमी आवाज असे गायक अर्थात अभिजीत यांचा जीवन प्रवास.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा आणि आज आपण जाणून घेत आहोत बॉलिवूडचे सुपरस्टार सिंगर अभिजीत यांचा फिल्मी प्रवास. मंडळी, चित्रपटातील पार्श्वगायन असो, स्टेज प्रोग्राम असतील किंवा प्रादेशिक भाषांमधील विविध गीतांसाठी केलेलं गायन असो, अभिजित यांनी आपल्या गायनामधून गेली अनेक वर्ष श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे. 90 दशकातील एकूण संगीताचा एक खास कार्यकाळ विशेष राहिला आहे आणि यामध्येच अभिजित यांची गायकी चार चांद लावणारी अशीच आहे. अभिजित यांचा आवाज आणि त्यांचं सादरीकरण ऐकणाऱ्यांच्या मनाला जाऊन भिडतं आणि आपणही ते गीत गुणगुणू लागतो. हेच खरे अभिजित यांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. म्हणूनच अभिजित आहेत रेडिओ 13 चे बिग स्टार.

तर श्रोते हो, वेळ झालेली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतलं बॉलिवूडचे सुपरस्टार सिंगर अभिजित यांना. आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटला हे तुम्ही मला 9970509 या क्रमांकावरती सांगायचं आहे. पुन्हा भेटूयात एका नवीन कलावंतासोबत आपल्या बिग स्टार शो मध्ये आपल्या रेडिओ तेरणावरती. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोतेहो रेडिओ तेरणाच्या माध्यमातून अनेक विविध व्यक्ती असतील, संस्था असतील, त्याचबरोबर अनेक वेगवेगळे विषय आपल्या रेडिओ तेरणाच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत आणि श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो। याच माध्यमातून आपला जो एक लोकप्रिय कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये तेरणीची प्रेरणा नावाचा जो कार्यक्रम आहे, तो आपण सगळ्यांचा लोकप्रिय असा कार्यक्रम झालेला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले जे तेरण अभियांत्रिकी महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहेत, त्यांच्या यशोगाथा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो। त्यांचा जो प्रवास आहे तो देखील आपण जाणून घेत असतो। आणि वेगवेगळे जे आपले अभियंता झालेले विद्यार्थी मित्र असतील, असे तेरणेचे जे विद्यार्थी मित्र आहेत, ते सगळ्याच क्षेत्रामध्ये सध्या उत्तुंग अशी भरारी घेताना आपण पाहतो आहोत। मग ते उद्योग क्षेत्र असेल, नोकरीचं क्षेत्र असेल, त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंगचं क्षेत्र असेल, प्रायोगिक क्षेत्र जेवढे असतील, तर त्याच्यामध्ये आपले तेरण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी उत्तुंग अशी किंवा चांगली कामगिरी करताना दिसत आहेत। असेच आज आपल्याकडं आपले एक विद्यार्थी आलेले आहेत। खरं तर धाराशिव असेल किंवा इतर परिसरामध्ये त्यांचा जो ब्रँड आहे, त्या ब्रँडच्या माध्यमातून त्यांना खऱ्या अर्थानं ओळखलं जातं। तर तो नेमका ब्रँड त्यांनी कसा विकसित केलेला आहे धाराशिवकरांना असेल किंवा धाराशिवच्या बाहेरसुद्धा त्यांनी आपल्या विविध, ज्यांना म्हणतो की फ्रँचाईजच्या माध्यमातून, तो आपला व्यवसाय उत्तम प्रकारे करीत आहेत, असे पृथ्वीराज राजेंद्र गायकवाड आज आपल्याकडे आलेले आहेत, जे आपल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील आहेत। मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी त्यांची डिग्री देखील पूर्ण केलेली आहे। पृथ्वीराज नमस्कार, कार्यक्रमात स्वागत।
2: नमस्कार सर। नमस्कार
1: पृथ्वीराज। मला असं सांगा की सर्वसाधारणपणे आपलं शैक्षणिक जीवन संपवल्यानंतर पुन्हा एक व्यावसायिक म्हणून आपण या कॉलेजमध्ये पुन्हा आलेले आहात आमच्या रेडिओ तेरणाच्या, म्हणजे तुमच्या आणि आपल्या सगळ्यांच्या रेडिओ तेरणामध्ये आपण आलेले आहात, काय भावना आहे तुमच्या?
2: सर मनाला आज खूप म्हणजे अभिमान आणि स्वाभिमान दोन्ही बाबी मला वाटत आहेत। याचं कारण असं की आम्ही आज 30 ब्रँचेस आमच्या डेव्हलप केल्या आहेत, परंतु हे करत असताना बाहेर आमचं बऱ्याच ठिकाणी कौतुक केलं जातं, परंतु आज आपल्याच मातीमध्ये म्हणजे जिथून माझं शिक्षण पूर्ण झालं तेरणामधून, तिथंच मला आज बोलवण्यात आलं आहे, तर मनाला खूप अभिमान वाटतोय सर। खूप खूप धन्यवाद आपले सर।
1: तर सगळ्यांच्या जवळपास भावना अशाच असतात आपल्या विद्यार्थी मित्रांच्या। तर आपण वेळ न दवडता पृथ्वीराज मला असं सांगा की सर्वसाधारणपणे आपण तेरण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कोणत्या वर्षी शिकलात आणि त्याच्यानंतर आपण कधी पासआउट वगैरे झालात, इथले अनुभव सांगा सुरुवातीला।
2: सर माझं 2012 माझं इथे ॲडमिशन झालं होतं, डायरेक्ट सेकंड इयरमधून मी मेकॅनिकलला प्रवेश घेतला होता। त्याच्यानंतर मी 3 वर्षापर्यंत इथं 2015 माझं डिग्री पूर्ण झाली। तर हे करत असताना मी चांगल्या म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये पास व्हायचो, 3 वर्षामध्ये मी फर्स्ट क्लास मिळालेला आहे, लास्ट इयरमध्ये पण मला विथ डिस्टिंक्शनमध्ये फर्स्ट क्लास मिळालेला आहे। हे करत असताना मी स्पोर्ट्स सेक्रेटरी म्हणून पण इथं काम केलेलं आहे, 3 वर्ष मी स्पोर्ट्स सेक्रेटरी म्हणून काम केलं। आणि हे करत असताना मला थोडं जाणीव झाली की आपल्यामध्ये काय कलागुणांना वाव मिळतोय, म्हणजे स्पोर्ट्स सेक्रेटरी म्हणलं किंवा इव्हेंट एखादा मॅनेजमेंट करायचं म्हणलं की आपल्याला टीमवर्क हवं असतं, आणि हे टीम वर्क करत असताना आपल्याला एकत्रितरित्या सगळ्यांना काम करून त्याचं आउटपुट काढावं लागतं। तर हे करत असताना मी जे आपले ज्या कोणामध्ये कोणत्या प्रकारचं स्किल आहे हे थोडंसं जाणून घेऊन अशा लोकांना एकत्रित करणं, त्यांच्या माध्यमातून थोडंसं काम आउटपुट बाहेर काढणं, हे थोडंसं सुरुवातीला कळायला लागलं होतं। याच्यातूनच मला प्रेरणा मिळाली की आपण कुठंतरी भविष्यामध्ये नोकरी न करता इतरांना नोकरी कसं देता येईल, म्हणजे एक उद्योग आपल्याला कसं करता येईल, हा विचार तिथूनच माझ्या मनामध्ये सुरुवात झाला।
1: म्हणजे खऱ्या अर्थानं तुमच्या मनामध्ये एकंदरीत नोकरी करणं हाच एकमेव उद्देश नसून इतरांना देखील रोजगार आपण कसा उपलब्ध करून देऊ या बाबतीत तुम्ही देखील प्रयत्न करत होतात। मग आता आपलं जे स्टँडर्ड हॉटेल आहे धाराशिवमध्ये, तर स्टँडर्ड

0: आपला हा ब्रँड एकदम प्रसिद्ध झालेला आहे. येथील जे खाद्यपदार्थ असतील ते देखील लोकांपर्यंत उत्तम प्रकारे पोहोचलेले आहेत. मग मला सांगा, याची पार्श्वभूमी काय सांगता येईल, याची सुरुवात कशी केली, आपण काय सांगता येईल, इथून पास आउट झाल्यानंतर आपण एखादा उद्योग व्यवसाय सुरू करावा असं आपल्याला काय वाटलं?
1: सर, मी प्रामाणिकपणे तुम्हाला या ठिकाणी सांगतो आज की मी ज्यावेळेस पास आउट झालो त्यावेळेस माझ्यासोबतचे जे कलिक मित्र होते हे सर्व कोणी पुण्याला आपल्याला काय जॉब मिळतोय का, मुंबईला मिळतोय का, किंवा फॉरेनमध्ये काय अपॉर्च्युनिटी मिळते का, अशा शोधामध्ये होतं. आणि मी देखील हे सगळ्या गोष्टी बघायचो, परंतु मनामध्ये एक माझ्या भावना होती की स्वतःचं अस्तित्व आपल्याला काहीतरी निर्माण केलं पाहिजे. ते अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण स्वतःचा असा काहीतरी एखादा व्यवसाय निवडून तो व्यवसाय आपण चांगल्या पद्धतीने डेव्हलप करून ॲट टेक्निकल फील्डच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करून काय पुढं करता येईल का, हा विचार सुरू झाला. आणि हे करत असताना मी नक्कीच व्यवसाय करायचं म्हणलं तर भांडवल, सगळ्या इतर अनुभवांच्या बाबी ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत, परंतु सुरुवात करायची म्हणलं ना आपल्याला तर त्याचा दिशा मिळते. असं म्हणल्यासारखंच मी 2015 ज्यावेळेस पास आउट झालो त्यानंतर लगेचच मला काहीतरी बिझनेस करावा हे वाटत होतं, परंतु ते शक्य नव्हतं. मग हे करत असताना मी सुरुवातीला जॉब करायचा निर्णय घेतला, परंतु जॉब देखील मी बाहेरचं कोणत्या सिटीमध्ये न करता आपल्याच पॉलिटेक्निक कॉलेज धाराशिव जिथं माझा डिप्लोमा झाला होता इथंच मी CHBवर जॉब देखील केला. 2 हे जॉब करत असताना माझ्या मनामध्ये जे अंगात आवड होती की आपल्याला एखादा व्यवसाय करायचा आहे हे तिथं सुरूच असायचं, परंतु हे करत असताना मी बाहेर मार्केटमध्ये काय सर्वे करायचो की आपल्याला कोणत्या व्यवसायामध्ये आपल्याला गेलं पाहिजे, कोणत्या व्यवसायामध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे. तर मी साधारणपणे एक जनरल बेसिक विचार केला की मानवाच्या मूलभूत 3 गरजा आहेत, एक अन्न, वस्त्र आणि निवारा. तर ह्याच्यामध्ये अन्न हा फील्ड म्हणजे फूड इंडस्ट्रीमध्ये मला खूप इंटरेस्ट होता सुरुवातीपासूनच. मी कॉलेजमध्ये देखील होतो तर त्यावेळेस देखील आम्ही पार्टी वगैरे मुलं करायची तर स्वतःच बनवायचो, थोडं बेसिक त्याच्यामधलं माहिती होतं. आणि हे माहिती असल्यामुळे मी थोडंसं ऑब्झर्व केलं की आपल्याला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काय करता येईल का, आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करायचा विचार करत असताना थोडंसं बाहेर कसे हॉटेल आहेत, आपण त्याच्यामध्ये आपल्या एज्युकेशनच्या माध्यमातून कसं आपण चांगल्या पद्धतीने करू शकतोय, किंवा त्याला डेव्हलपमेंटमध्ये फ्रँचायझी मॉडेल, हे तेव्हापासूनच म्हणजे डोक्यामध्ये आयडिया होती. आणि हे ज्यावेळेस वाटायला लागलं त्यावेळेस मी सर्वे केला की लोक ह्याच्या आपल्याला म्हणजे नाश्त्यामधून पण खाऊ शकतील, त्यामध्ये आपल्याला ब्रेकफास्ट
0: म्हणजे सगळ्या पद्धतीचा जो आहार आहे तो त्याच्यातून मिळू शकतो, कोणत्याही वेळेस आपण खाऊ शकतो. मग
1: ब्रेकफास्ट पण होईल लोकांचा, लंच पण होईल आणि डिनर पण होईल, असा कोणता एखादा आयटम आहे? तर त्याच्यामध्ये डोक्यात आयडिया आली की बिर्याणी एक असा आयटम आहे की हे तिन्ही प्रकारचं कस्टमर बेस आपल्याला मिळू शकतोय आणि त्याच्यामधून आपण आपलं दिवसभराचं कस्टमर आपण त्याच्यामध्ये हँडल करू शकतोय. कारण चहा म्हणलं की सर सकाळी एकदा पिणार लोक 4 एकदा, असं म्हणजे थोडक्यात मर्यादा असते. तर अशा पद्धतीने आम्ही हे सुचलं की आपल्याला बिर्याणी व्यवसायामध्ये थोडस याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी आहे आणि आपण ते ग्रॅप्स केली पाहिजे, आणि सुरुवात आमची तिथून झाली.
0: मग मला सांगा पृथ्वीराज, कुठल्याही व्यवसाय उद्योगाची आपण जेव्हा सुरुवात करतो अनेक आपल्यासमोर अडचणी येत असतात, त्याच्यामध्ये आपण नॉनव्हेज असेल हॉटेलिंग करत होतात आणि धाराशिवमध्ये तर असे प्रसिद्ध हॉटेल्स आहेत पूर्वीपासूनच त्याच्यामध्ये हे सगळे पदार्थ मिळत होते. मग आपली सुरुवात करत असताना एक आपण सांगितलं की नवीन बाबी आपण त्याचा सर्वे पण केलेला होता, मग सुरुवात आपली कशी झाली?
1: सर, सुरुवात करताना भांडवलाची तर खूप अडचण होती. त्याच्यामध्ये अक्षरशः मी 2 लाख रुपयाचं कर्ज करून मी सुरुवातीला हॉटेल माझं सुरू केलं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम हे ठरलेले होते, पण त्या प्रॉब्लेमवर आपल्याला मात करून आपल्याला पुढं जायचं हे मात्र नक्की मनाशी गाठ बांधलेली होती. आणि बिर्याणीमध्ये सुरू करताना मी एक 3 कॉन्सन्ट्रेशन करायचं ठरलं होतं की आपल्याला हॉटेल कोणतंही असू द्या त्याच्यामध्ये 3 कॉमन पिलर आहेत, एक क्वालिटी, दुसरा सर्व्हिस आणि तिसरा स्वच्छता. या 3 जो हॉटेलवाला पाळेल, जो रेस्टॉरंटवाला पाळेल, त्याला नक्कीच त्या व्यवसायामध्ये यश येणार आहे. आणि आपल्याला एकदा सुरुवात केली की झोकून देऊन काम करून आपल्याला शेवटपर्यंत हा व्यवसाय यशस्वीच बनवायचा आहे हे मनाशी गाठ बांधून आम्ही सुरुवात केली. मग भले आम्ही ते 2 लाख रुपयाचं कर्ज काढणं असेल, आजकाल काय होतं सर, मुलं असं व्यवसाय करायचं म्हणलं तर लोक असं म्हणजे कर्ज काढायचे विचार करतात, काढून ते व्यवसाय देखील सुरू करतात, पण आपलं 100% त्या ठिकाणी देणं काम आहे. म्हणजे मी सर स्वतः तुम्हाला ज्यावेळेस सुरुवात केली, मी जरी एक लेक्चरशिप त्यावेळेस करत होतो, मी ज्यावेळेस मी हॉटेल सुरुवात केली
0: शिकवण्याचं काम करत होतो,
1: हो पॉलिटेक्निकला मी त्यावेळेस लेक्चरशिप करायचो आणि मी माझं हॉटेल देखील ते पाहायचो. पण ते पाहत असताना मी कुठेही न्यूनगंड न बाळगता मी पहिल्या दिवसापासून हॉटेलच्या किचनमध्ये देखील काम करायचो. सर्वात अगोदर किचनमध्ये जाणारा मी व्यक्ती असायचो की आणि ते स्वतः जाऊन स्वतः सगळ्या गोष्टी बनवायचो. आणि त्याच्यातूनच आयडिया आली की आपल्याला कशा पद्धतीने याच्यामध्ये आणखीन इम्प्रूव्हमेंट करता येईल, कस्टमर कसं सॅटिस्फाईड होईल, ह्या गोष्टींकडं जास्त फोकस ठेवून आम्ही त्या गोष्टीला सुरुवात केली आणि त्याचं आज याच्यामध्ये आज बघताय आपण आज कसं रूपांतर झालंय.
0: तर आपण दोन तीन बाबी या ठिकाणी खूप महत्त्वाच्या सांगितल्या आहेत. हॉटेलिंगच्या बाबतीमध्ये असेल क्वालिटी असेल दर्जा असेल, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते स्वच्छतेवर सुद्धा आपण सांगितलेलं आहे, आपण सुरुवातीच्या संदर्भात सुद्धा सांगितलेलं आहे. पृथ्वीराज मला याच्यानंतर असं सांगा की ज्यावेळेस एखादा व्यवसाय आपण सुरू करत असतो, उद्योजकता आपण सुरू करत असतो, त्यासाठी कोणकोणत्या बाबी आपण पाळणं गरजेचं आहे याच्या संदर्भात आणखी काय सांगता येईल? जो आपला ग्राहक आहे तो खऱ्या अर्थानं आपल्याकडे खेचला गेला पाहिजे ही देखील एक खूप महत्त्वाची बाब आपल्या उद्योग व्यवसायामध्ये असते. एकंदरीत आपल्या धाराशिवचा जर आपण विचार केला तर अनेक हॉटेल्स असतील तिथं प्रत्येकाचं एक स्पेशालिटी ठरलेली असते. जसं की आपण बघतो स्टँडच्या समोर आपण बघितलं की आपल्याकडे गुलाबजामुन खूप प्रसिद्ध असतात, अनेक ठिकाणी असे पदार्थ प्रसिद्ध आहेत आपल्याकडं. तर आपला एक जो हा बिर्याणीचा ब्रँड होता तो प्रसिद्ध होवा किंवा त्याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची ट्रिक वापरणं सुद्धा गरजेचं होतं. त्याच्यामध्ये टेस्ट असेल, आपण सुरुवातीला सांगितलं की टेस्ट हा एक वेगळा विषय आहे, तर ती जपणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. काही ब्रँडची टेस्ट सतत सारखी तशीच असणं गरजेचं आहे, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. या संदर्भात काय सांगता येईल?
1: सर, व्यवसाय करत असताना स्वतः जो व्यवसाय करतोय त्याला 100% नॉलेज त्या व्यवसायातलं असणं गरजेचं आहे सर. तेव्हाच ते म्हणजे कुणाच्या तरी जीवावर, म्हणजे हॉटेलमध्ये काय होतं सर मॅक्झिमम की आपण एखादा आचार्य लावतो त्याच्या जीवावर आपण हा व्यवसाय सगळा सुरू केलेला असतो. परंतु समजा त्या आचार्याचं समजा दुसरीकडे कुठे जाऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये काही एनी प्रॉब्लेम असं होऊन ते आपला जो व्यवसाय आहे तो कोलॅप्स होण्याचे चान्सेस असतात. तर आपण सुरुवातीला एक गोष्ट केली पाहिजे की त्या व्यवसायाचं 100% नॉलेज आपण स्वतः घेतलं पाहिजे. म्हणजे आपण जर स्वतः नॉलेज घेतलं तर आपण आपल्यासोबत अनेक लोक तसे तयार करू शकतो की जे आपलं काम आपल्या गैरहजेरीमध्ये देखील ते करू शकतील. मग अशा पद्धतीनं आम्ही एक विचार केला की आपण जर एक SOP तयार केला, म्हणजे माझं जे टेक्निकल नॉलेजमध्ये इथं टेक्निकल फील्डमध्ये जे माझं शिक्षण झालं त्याचा सगळ्यात महत्त्वाचा मला फायदा झाला की मी चांगल्या प्रकारे SOP करू शकलो. SOP इन द सेन्स स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस, म्हणजे प्रत्येक जेवढे काही फ्रँचायझी देतात लोक जे हॉटेलचे असतील किंवा जे फुल रिलेटेड बिझनेस आहेत त्याच्या SOP करणं सर खूप गरजेचं आहे. तर आपल्याच MIDC आपला प्लॅन्ट आहे, मी तिथं पूर्ण SOP तयार करून त्या SOP माध्यमातून प्रत्येक जो नवीन तरुण आहे ज्याला काम करण्याची इच्छा आहे त्याला आपण ते SOP माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी शिकवू शकतो. ते इझिली 15 ते 20 दिवसांमध्ये ते पूर्ण गोष्टी शिकू शकतात आणि चांगल्या पद्धतीने म्हणजे स्किल अप होण्यासाठी आपल्याला त्या मेथडचा वापर होतो आणि आपण आपला बिझनेस चांगल्या रॅपिडली तो स्किल अप पूर्ण करू शकतो.
0: माझा आणखी एक तो प्रश्न होता की आपण हे जे एक त्याला म्हणतो की 26 प्रकारचं एक बिर्याणी बनवणं हा एक वेगळी थेरपी त्याच्यामध्ये आहे किंवा एक वेगळा विषय ठरू शकतो, आपला एक वेगळा ब्रँड असतो, तो आपण कसा निर्माण केला याच्या संदर्भात काय सांगता? एक वेगळी पद्धती असते प्रत्येक स्वयंपाकाची, एक वेगळी पद्धती असते. जसं आपण मॅन्युफॅक्चरिंग उद्योगामध्ये बघतो की मशिनरीवरती ते क्वालिटी ठरवली जाते, पण ज्यावेळेस आपण टेस्टचा विचार करतो किंवा खाद्यपदार्थाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर ती टेस्ट त्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे, तशा पद्धतीची टेस्ट येणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः किचनमध्ये देखील काम करावं लागणार आहे, हा सगळा प्रवास काय सांगतो?
1: हो सर, नक्की. आम्ही ज्यावेळेस फ्रँचायझी मॉडेलला सुरुवात केली होती ना सर, त्यावेळेस आम्ही जे जे बिर्याणीमध्ये फेमस आहे, म्हणजे आपल्याकडे हैदराबाद भाग हा बिर्याणीसाठी खूप फेमस मानला जातो, आम्ही सुरुवातीला तिथं गेलो. ते शादाब हॉटेल असतील, आणखीन पॅराडाईज असतील,
0: हे
1: सगळ्यामध्ये आम्ही थोडंसं टेस्ट घेतली आणि त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आपण जे बिर्याणी करतोय हे नक्कीच कुठंतरी त्याला मिळती जुळती किंवा त्याच्यापेक्षा देखील पुढं थोडीशी आहे आणि तेव्हाच आम्ही ते फ्रँचायझीमध्ये कन्वर्ट करायचा विचार केला. आणि ज्यावेळेस आम्ही विचार केला त्यावेळेस सातत्याने एक आमच्या डोक्यात होती की क्वालिटीचं मटेरियल, म्हणजे जे काही मसाले वगैरे लागतील, इन्ग्रेडियंट्स जे लागतात त्याला, हे क्वालिटीमध्ये घेणं आणि ते योग्य प्रमाणात वापरणं हे खूप महत्त्वाचा भाग आहे सर. कारण काय होतं, मॅक्झिमम ठिकाणी बिर्याणी म्हणलं तर लोकांना जेवल्याच्या नंतर थोडासा त्रास होतो दुसऱ्या दिवशी, तो न झाला पाहिजे अशा पद्धतीचे मसाले आपण करणं आणि ते वापरून त्याची क्वालिटी पण मेंटेन ठेवणं, हे सातत्यानं आम्ही ह्याच्यावर फोकस देऊन काम केलं आणि त्याच्या माध्यमातूनच आम्हाला ते
0: यश
1: मिळत गेलं.
0: आता मला पृथ्वीराज याच्यानंतर सांगा की हॉटेलिंग व्यवसायामध्ये आपण एक टेस्ट निर्माण करणं ही तर खूप चांगली बाब आहे किंवा आपला एक स्वतःचा ब्रँड असणं हे खूप चांगली बाब आहे. याच्यानंतर मला असं सांगा की आत्ताच आपण एक 2-3 पदार्थाची नावं घेतली, मी पाहिलेलं आहे की बरेच जी नामांकित हॉटेल्स असतील ते ज्यावेळेस असे पदार्थ वापरतात स्वयंपाकासाठी, सगळे मसाले असतील तेल असेल किंवा इतर जे पदार्थ असतात ते एक वेगळ्या पद्धतीचं त्याला म्हणतो की स्टँडर्ड राखण्याचा प्रयत्न केला जातो की दुय्यम प्रकारचे नसून ते उत्तम प्रकारचे असणं गरजेचं आहे. या बाबतीत आपण स्टँडर्डच्या माध्यमातून कसं लक्ष देतो की आपल्याकडे जे वापरणारे मसाले असतील जे काही पदार्थ आपण बिर्याणीसाठी वापरतो त्या संदर्भात काय सांगता येईल?
1: सर आम्ही परचेसिंग ज्यावेळेस करतो ते बल्कमध्ये करतो आणि करत असताना स्वतः आम्ही तिथं जाऊन त्याच्या मसाल्याची क्वालिटी टेस्ट

0: करतील किंवा आपला चाहता वर्ग वाढतो त्यावेळेस त्यांच्या ज्या काय मागण्या असतात किंवा त्यांची एक असतं की आणखी आम्हाला चांगल्या पद्धतीचा अन्नपदार्थ मिळणं गरजेचं आहे, बिर्याणी मिळणं गरजेचं आहे, खाद्यपदार्थ मिळणं गरजेचं, मागणी वाढत जाते. मग ही मागणी पूर्ण करत असताना तोच दर्जा तीच क्वालिटी पुन्हा आपल्याला ठेवणं किती गरजेचं आहे काय सांगतील? कारण ग्राहक आपलं वाढलेलं होतं म्हणजे आता तर खूपच वाढलेलं आहे, तर त्या सगळ्या ग्राहकांचा आपण ज्याला म्हणतो की मागणीप्रमाणे पुरवठा करत असताना ते कसा करणं गरजेचं आहे?
1: खूप छान प्रश्न विचारला सर. कारण याचं कारण असं की आता मी बरेचसे हॉटेल बघतो की समजा कस्टमर सुरुवातीला थोडं कमी असतं पण ते जसं जसं वाढत जाईल त्याच्यामध्ये ते त्यांची क्वांटिटी जी आहे बल्कमध्ये बनवायची हे वाढवत जातात. म्हणजे समजा 5 किलो बनवत असतील तर त्यानंतर 10 किलो, 20 किलो, 25 किलो असं वन टाईममध्ये करतात ते. परंतु आम्ही तसं न करता आम्ही आमचं एक फॉर्मॅट फिक्स केलेला आहे की आम्ही 10 किलोची बिर्याणी वन टाईममध्ये करतो. तर आम्ही असे आमच्या दिवसाचे सर जवळपास आम्हाला 30 पातेले बनवावं लागतात.
0: ओके.
1: 10-10 किलोचे पण हे करत असताना आम्ही एकदम 50-50 किलोचे आम्ही 6 पातेले नाही करत सर. आम्ही 10-10 किलोचेच 30 पातेले बनवतो किती जरी काय आम्हाला कस्टमरचा लोड असला तरी पण. तसे आम्ही त्याच्या सिस्टीम तशी बनवलेली आहे. त्याच्यात काय होतं की आपल्याला जे बल्कमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस करायला जातो तेव्हा क्वालिटीमध्ये डिस्टर्बन्स होणं चान्सेस असतात सर. परंतु आम्ही छोट्या प्रमाणामध्येच मॅक्झिमम क्वांटिटी तयार करतो आहे त्याच्यामुळं ते एक गुपित आमचं आहे की आम्ही चांगल्या पद्धतीनं क्वालिटी आपण मेंटेन करू शकतोय.
0: हा खरं तर एक इंटरेस्टिंग प्रश्न होता पृथ्वीराज. बऱ्याच ठिकाणी आपण हे पाहिलेलं आहे, आपण बघतो आहोत की मोठा उद्योजक तयार होतो परंतु सुरुवातीची जी क्वालिटी त्याची असते की ज्या क्वालिटीच्या आधारे त्यानं स्वतःचा ग्राहक कमवलेला असतो ती मात्र त्याच्याकडून सुटत जात असते. मग आता मला सांगा की आपल्या हॉटेलच्या माध्यमातून सर्वसाधारणपणे सगळे लोकप्रिय पदार्थ दिले जातात, आणखी कोणकोणते पदार्थ आपण देत असता त्याची मागणी कशी असते?
1: सर आम्ही सुरुवात जरी बिर्याणीमधून केली असेल तरी आम्ही नंतर आता जवळपास आमचा एक 30 मेनूचा एक आमचा मेनू कार्ड आहे. त्याच्यामध्ये स्पेशालिटी तर बिर्याणीच आहे परंतु आम्ही मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, अंडा बिर्याणी, त्याचबरोबर आम्ही थाळी पण सिस्टीम चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये चिकन थाळी, मटन थाळी,
0: थाळी कल्चर सध्या खूप
1: लोकप्रिय होत आहे
0: आणि मोठ्या थाळ्या असतात 2500 3000 असं हे देखील एक नवीन सुरू झालेलं आहे जे की सुरुवातीला आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप पाहिलेलं असायचं त्याचा मराठवाड्यामध्ये. तरी थाळी आणि स्पेशालिटीच्या संदर्भात काय सांगता येईल?
1: थाळीमध्ये कसं आहे सर, लोकांचं कसं आहे, लोकांना व्हेरिएशन पाहिजे जेवणामध्ये. रोज एकच पदार्थ आपण नाही खाऊ शकत सर. असे कस्टमर आहेत काही की ते वीकली कमीत कमी 4 ते 5 वेळेस आमच्याकडे ग्राहक येतात. मग ते प्रत्येक वेळेसच बिर्याणी ट्राय करू शकत नाहीत ना. मग त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये व्हरायटी वाढवून त्याच्यामध्ये थाळी असेल, शोरमा असेल, आणखीन तंदूर लेग पीस असेल, म्हणजे बरेचसे व्हरायटी त्याच्यामध्ये आम्ही वाढवली. आणि आता नुकतंच आम्ही ढवरा मटन देखील सुरू केलंय. म्हणजे हे एकदम लोकांना एवढं पसंत पडलंय की आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतोय. आणि ग्राहकांना कॉल जसं व्हेरिएशन पाहिजे तसं आम्ही ते देतोय त्याच्यामुळे ग्राहक देखील टिकून आहेत आमचे.
0: म्हणजे ग्राहकांना जसे पाहिजे अन्न पदार्थ त्या पद्धतीचं बनवून देणं ही सुद्धा एक टास्क असते. ती सुद्धा आपण या ठिकाणी पूर्ण करताना दिसत आहात. पृथ्वीराज, याच्यानंतर मला असं सांगा की सर्वसाधारणपणे कुठलाही व्यवसाय आपण करत असू, व्यवसाय करत असताना आता सध्या आपण बघतो आहोत की ऑनलाईनचा सगळा प्रकार सुरू आहे. आपण ऑनलाईनवर ग्राहक आपल्याला मागवत असतात वस्तू, ती सुद्धा एक वेगळी पद्धती सध्या विकसित झालेली आहे. तर स्टँडर्डच्या माध्यमातून आम्ही देखील पाहिलेलं आहे की पॅकिंग करून बाहेर देणं किंवा ग्राहक जिथं असेल तिथपर्यंत आपले पदार्थ पोहोचवणं हे सुद्धा सध्या काळाची गरज आहे. तर ह्या ऑनलाईनच्या खेळामध्ये आपण कसं काम करता?
1: आपल्याकडे स्विगी, झोमॅटो हे देखील काम करतं आहे धाराशिवमध्ये. त्याच्या माध्यमातून आपण ते सुरू केलेलं आहे की लोकांना जे येऊ शकत नाहीत त्यांना आपण होम डिलिव्हरी देखील देतो आहे. किंवा काही पर्सनल आपले संबंध असतात त्याच्यातून आपण ते सगळ्यांना म्हणजे पोस्ट करायचं देखील काम करतो आहे. जागेवर
0: म्हणजे या सुद्धा बाबी आपण या ठिकाणी करतात. पृथ्वीराज, मला याच्यानंतर असं सांगा की खरं तर आपलं अभियांत्रिकीचं शिक्षण आपण घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आपण हॉटेलिंगच्या व्यवसायामध्ये गेला, तिथं देखील एक चांगलं यश आपण मिळवलेलं आहे. आपला एक वेगळा असा एक चाहता वर्ग असेल किंवा आपला एक ग्राहक वर्ग आपण एक विशिष्ट पद्धतीनं तयार केलेला आहे. मला सांगा, उद्योजक म्हणून शिक्षणाच्या संदर्भात मी पुन्हा बोलतो आहे की शिक्षण हे केवळ नोकरीसाठीच नसून इतर बाबतीमध्ये सुद्धा आपण यशस्वी होऊ शकतो, यासाठी सुद्धा ही शिक्षण पद्धती खूप महत्त्वाची आहे. आपण काय सांगू शकाल आपल्या अनुभवावरून की अभियांत्रिकी असेल किंवा इतर तत्सम शिक्षण पद्धती असेल या शिक्षणाचा वापर आपण आपल्या उद्योग व्यवसायामध्ये देखील करू शकतो हे आपण सिद्ध केलेलं आहे, आपण काय सांगू शकाल?
1: खूप छान प्रश्न विचारला सर आपण. कारण मी ज्यावेळेस शिक्षण घेत होतो त्यावेळेसच मनामध्ये माझ्या कुठं दडलेलं होतं की आपल्याला व्यवसायच करायचा आहे. हे सुरुवातीपासूनच असल्यामुळं मी विचार करायचो की आपल्याला कोणत्या व्यवसायामध्ये जाता येईल किंवा कुठं अपॉर्च्युनिटी मिळेल. पण हे करत असताना मला समाजामधून खूप म्हणजे

0: त्याच्यामध्ये फोर्स यायचा की तुम्ही व्यवसाय न करता नोकरीच केली पाहिजे, किंवा आपले घरातले देखील दुःख असतील ह्यांनी मला सुरुवातीला सपोर्ट नाही केला की मी ज्यावेळेस व्यवसाय करायचं म्हणतोय त्यावेळेस. त्याचं कारण असं होतं की आजूबाजूला ज्यांनी कोणी व्यवसाय करतायत हे एकतर नॉन एज्युकेटेड लोक थोडे दिसायचे, आणि जे करतायत त्यांना यश येत नाही हे पण समोर दिसायचं. आणि हे सगळं टास्क समोर असताना माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं की हे सगळ्यांना पटवून सांगणं की मी व्यवसाय करतोय आणि ते यशस्वी पद्धतीने करेल हे समजून सांगणंच खूप महत्त्वाचं होतं सर माझ्यासाठी सुरुवातीला. कारण आता जरी वाटत असेल सगळ्यांना की एवढ्या म्हणजे सुरुवात शून्यातनं केली, पण आज महाराष्ट्रामध्ये आमच्या 30 ब्रँचेस आहेत, हे सगळं दिसायला खूप छान वाटतंय सर. पण मी ज्यावेळेस सुरुवात करत होतो त्यावेळेस खूप मला स्ट्रगल करावं लागलं ह्या बाबीमध्ये. त्याचं कारण होतं की मी शिक्षण घेतलं होतं म्हणजे चांगल्या क्वालिटीचं, म्हणजे मी 13 मी बी पासआउट चांगल्या पर्सेंटेजमध्ये झालेलो होतो, आणि तरी देखील मी व्यवसाय करायचं म्हणतोय जॉब न करता हे कुठंतरी सगळ्यांना पटत नव्हतं. मग त्यावेळेस सगळ्यांना समजून सांगणं आणि ह्या व्यवसायात उतरणं हे मोठा टास्क तर मी कम्प्लीट केला. त्याचं कारण सांगतो तर मी सुरू करत असताना घरच्यांना असं पटवून देत होतो की मी जरी सुरुवात शून्यात न करता असेल, जरी आता सध्या आपल्याकडे भांडवल नसेल, तर मी माझा 100% त्या व्यवसायामध्ये देऊन मी हा व्यवसाय सक्सेसच करणार आहे, त्याला यशच मिळवणार आहे. त्याचं कारण होतं सर की माझ्या अंगात व्यवसायाचीच आवड होती सुरुवातीपासून, आणि माझं इतर मुलांना पण म्हणजे सांगणं आहे की तुम्ही जर व्यवसायामध्ये जर उतरत असाल तर तुमच्या अंगात स्वतः व्यवसायाबद्दल ती आवड असली पाहिजे, तो व्यवसाय स्वतः तुम्हाला लक्षात आला पाहिजे, तरच तुम्ही त्या व्यवसायामध्ये पार्टिसिपेट करा किंवा व्यवसाय ते सुरुवात करा, तरच तुम्हाला ते यश मिळणार. कारण व्यवसाय म्हणलं की खूप रिस्क आहे सर. व्यवसाय सुरू करणं हे खूप इझी गोईंग वाटतं, परंतु ते सुरू करून त्याला शेवटपर्यंत टिकवणं हे पण खूप महत्त्वाचा टास्क आहे. तर ते करायला फक्त त्याच्यामध्ये जिद्द आणि ते आवडच पाहिजे, तरच ते तुम्ही करू शकताय. तर मी सुरुवातीला ज्यावेळेस व्यवसाय सुरू केला त्याच्यानंतर तुम्हाला तर सांगितल्याप्रमाणे मी किचनमधून सगळी सुरुवात केलेली आहे, सगळ्या गोष्टी स्वतः बनवायचो स्वतः करायचो. आणि हे करत असताना मी सुरुवात ज्यावेळेस केली त्यावेळेस फक्त 20 लोकांची कॅपॅसिटी होती बसायची सर, ते एका म्हणजे ज्यावेळेस आपल्या धाराशिवच्या मेन ब्रँचमध्ये जे आता आपण डेव्हलप केलं आहे तिथं आज 250 लोकं बसतायत वन टाईममध्ये, तिथं फक्त 20 लोकांची कॅपॅसिटी होती. पण हे सांगण्याचं तात्पर्य असं की तुम्ही शून्यातनं सुरू करा, परंतु स्वतः जर लक्ष देऊन केलं तर तुम्ही 100% त्याच्यामध्ये यश मिळवताय हे नक्कीच आहे सर.
1: तर श्रोती हो, पृथ्वीराज राजेंद्र गायकवाड यांचा प्रवास आपण जाणून घेत होतो हॉटेलिंगच्या संदर्भामध्ये. पृथ्वीराज, बऱ्याचशा गोष्टी आता तुम्ही या व्यवसायाच्या संदर्भात सांगितलेल्या आहेत, तरीसुद्धा आपले जे श्रोते असतील, नवीन उद्योजक असतील, आपले विद्यार्थी मित्र असतील जे की उच्च शिक्षण घेऊनसुद्धा व्यवसाय करू इच्छितात, अशा सर्वांसाठी आपण जाता जाता काय सांगू शकाल?
0: सर, हे उद्योजक म्हणून सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे, कारण प्रत्येकाला नोकरी मिळणं हे शक्य नाही सर. त्याच्यामुळे उद्योजकतेकडं कल वाढला पाहिजे ह्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि स्टँडर्ड उद्योग समूह आज इथपर्यंत कसा पोहोचला, म्हणजे आम्ही सुरुवात जरी शून्यातनं केली तरी आज आम्ही 8 जिल्ह्याच्या माध्यमातून जवळपास 30 फ्रँचायझीपर्यंत पोहोचलो आहे. आणि हे करत असताना स्ट्रगल तर सगळ्यांना आहेच आहे, ते करत करतच आपल्याला पुढे जावं लागणार आहे. तर हे करत असताना एकच सांगतो की जिद्दीनं आणि प्रेरणा घेऊन तुम्ही मार्गी लागा. तर आपल्या स्टँडर्ड बिर्याणीच्या माध्यमातून आपण बिर्याणीच तर देतोच आहे, स्पेशालिटी तर बिर्याणीमध्ये आहेच, परंतु ते करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या थाळी सिस्टीम असतील, चिकन मटन अंडा थाळी, त्याचबरोबर आपण ढवारा मटन देखील सुरू केलेलं आहे, तंदूर लेग पीस आहेत, शोरमा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी आपण नक्कीच स्टँडर्ड बिर्याणीला व्हिजिट करा. आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर पण दिला जाईल. तर आपलं स्टँडर्ड बिर्याणी जे आहे ते बस स्टँडपासून जे आपण सोलापूर रस्त्याने येतोय ताजमहल टॉकीच्या तिथून मध्ये वळालं की सिव्हिल हॉस्पिटल रोडलाच आहे, तर तिथं येऊन आपण ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकताय. आणि जर आपल्याला काही क्युरी असेल, काही विचारायचं असेल, तर माझा नंबर देखील या ठिकाणी आहे 9422024749. आणखीन एकदा नंबर सांगतो की 9422024749. तर ह्या नंबरला संपर्क करून आपल्या स्टँडर्ड उद्योग समूहाच्या रिलेटेड तो आपल्याला काही जरी क्युरी असेल तरी मला कॉल करा आणि नक्की विचारा. आपल्याला फ्रँचायझीबद्दल देखील काही इन्क्वायरी हवी असेल तर ह्याच नंबरला आपण कॉन्टॅक्ट करू शकताय, आणि आपल्या फ्रँचायझीचा देखील आपण इन्क्वायरी करून त्याचा देखील लाभ घेऊ शकताय.
1: खरं तर श्रोते हो, तेरणीची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून असे जे आपले विद्यार्थी मित्र आहेत जे इतरांसाठी देखील निश्चितपणे प्रेरणा ठरणारे असेच आपले सगळे विद्यार्थी मित्र आहेत. आणि आत्ता जे आपण ज्यांच्याशी बोलतो आहोत ते आहेत पृथ्वीराज राजेंद्र गायकवाड, ज्यांनी स्टँडर्ड बिर्याणी हा जो आपला धाराशिवचा ब्रँड आहे तो विकसित केलेला आहे. तर याच्या संदर्भात आपण त्यांचा नंबरवर देखील त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि पृथ्वीराज, जाता जाता सगळ्या प्लॅटफॉर्मवर ऐकणारे जे आपले श्रोते असतील अशांसाठी एक तुमच्या आवडीचं गीत, जे तुम्हाला कुठलं गीत आवडतं ते गीत आमच्या श्रोत्यांना आम्हाला देखील ऐकवायला निश्चितपणे आवडेल.
0: तुम आगय हो नूर आगय हे गाणं मला आवडतं, त्याचं ते डेडिकेटेड माझ्या वाईफसाठी आहे, कारण या व्यवसायामध्ये तिची देखील साथ खूप मोठी आहे सर माझ्यासाठी, कारण हे आमचं जे फ्रँचायझी मॉडेल एवढं आजपर्यंत पुढे गेलं आहे. ते पूर्ण फ्रँचायझीचं नियोजन करणं, त्यांना मसाले प्रोव्हाइड करणं, हे सगळं बाबी हे तेच बघते. त्यामुळे हे गाणं तुम्ही त्याला
1: निश्चितपणे तुमच्या अर्धांगिनीसाठी आपण हे गीत देखील या ठिकाणी प्रसारित करणार आहोत. पृथ्वीराज, तुम्ही आज रेडिओ तिरणाच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी जी आपल्या स्टँडर्ड उद्योगाच्या संदर्भामध्ये बातचीत केली, माहिती दिली, त्याबद्दल मी आपला रेडिओ तिरणा 90.4 FM च्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू सर. थँक्यू.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून, ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

0: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
2: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल 0 येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
3: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
2: PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उतेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीत.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जग जगले दिल जुबा।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ उतेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ उतेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ उतेरणा 90.4। रेडिओ उतेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ उतेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ उतेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.